0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बाल भवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बाल भवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, आज आहे सोमवार 29 जून 2026, याची तारीख आहे आणि सोमवारची आठवड्याची सुरुवात छान मजेशीर पॉझिटिव्ह करायला हवी, जेणेकरून काय होतं ना, आपला आठवडा छान पॉझिटिव्ह जातो। तर छान सुरुवात करूयात एका छानशा गाण्यानं। आणि मंडळी, काही गाणी जी असतात ना, काही म्हणण्यापेक्षा सगळीच गाणी ना ही आपल्या हृदयाला स्पर्श करत असतात। आणि गाण्यामध्ये, संगीतामध्ये एवढी पॉवर आहे की आपला दिवस देखील ते छान करतात, आपला मूड देखील छान करतात। आणि त्याचमुळे आपण ना गाणी ऐकत असतो आपल्या नगरचे अंतरंग या शो मध्ये, तसंच रेडिओ नगर 90.4 एफएम ऐकत असतो, कारण वेगवेगळी गाणी, वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या गप्पा, वेगवेगळे अनुभव ऐकायचे असतील तर ऐकत राहायचं असतं रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आणि मंडळी, सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह होण्यासाठी ऐकूयात हे छानसं गाणं। आणि हे गाणं ऐकलं की मला खूप छान वाटतं, शांत वाटतं आणि माझे सगळे विचार शांत होतात। आणि माणूस असा आहे की ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या डोक्यामध्ये विचार हे सतत चालू असतात, पण हे गाणं ऐकलं की शांत होतं। आणि यासारख्या अनेक गाणी आहेत, तर तुम्हाला कोणत्या गाण्यानं शांत वाटतं नक्की कळवा। ऐकूयात हे गाणं आणि घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे सोमवार 29 जून 2026, आजची तारीख आहे आणि आज आहे आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस, तसंच आज आंतरराष्ट्रीय चिखल दिवस आणि आंतरराष्ट्रीय मच्छीमार दिन देखील आहे. आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1952 मध्ये पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली आणि फिनलंडच्या आर्मी कुसेलाने विजेतेपद पटकावलं होतं. 1986 मध्ये अर्जेंटिनानं 1986 फुटबॉल विश्वचषक जिंकला. 2001 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एमपी बिर्ला पुरस्कार जाहीर झाला. 2001 मध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला. 2007 मध्ये ऍपलनं आपला पहिला मोबाईल फोन आयफोन जारी केला. 2018 मध्ये मध्य प्रदेशला प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं. 2022 मध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 2024 मध्ये भारतीय संघानं T20 विश्वकप जिंकला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरच्या अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे सोमवार 29 जून 2026, आजची तारीख आहे आणि आज आहे आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस, तसंच आज आंतरराष्ट्रीय चिखल दिवस आणि आंतरराष्ट्रीय मच्छीमार दिन देखील आहे. आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1952 मध्ये पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली आणि फिनलंडच्या आर्मी कुसेलाने विजेतेपद पटकावलं होतं. 1986 मध्ये अर्जेंटिनानं 1986 फुटबॉल विश्वचषक जिंकला. 2001 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एमपी बिर्ला पुरस्कार जाहीर झाला. 2001 मध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला. 2007 मध्ये ऍपलनं आपला पहिला मोबाईल फोन आयफोन जारी केला. 2018 मध्ये मध्य प्रदेशला प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं. 2022 मध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 2024 मध्ये भारतीय संघानं T20 विश्वकप जिंकला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे सोमवार 29 जून 2026, याची तारीख आहे आणि आज आहे आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस, तसंच आज आंतरराष्ट्रीय चिखल दिवस आणि आंतरराष्ट्रीय मच्छीमार दिन देखील आहे. आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1952 मध्ये पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली आणि फिनलंडच्या आर्मी कुसेलाने विजेतेपद पटकावलं होतं. 1986 मध्ये अर्जेंटिनानं 1986 फुटबॉल विश्वचषक जिंकला. 2001 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एमपी बिर्ला पुरस्कार जाहीर झाला. 2001 मध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला. 2007 मध्ये ऍपलनं आपला पहिला मोबाईल फोन आयफोन जारी केला. 2018 मध्ये मध्य प्रदेशला प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं. 2022 मध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 2024 मध्ये भारतीय संघानं T20 विश्वकप जिंकला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 29 जून आणि अनेकांचा आज वाढदिवस आहे. त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, खरं म्हणजे वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला स्पेशल डे असतो आणि तो अजून जास्त स्पेशल व्हावा यासाठी आपण शुभेच्छा देत असतो. तर आज आहे सविता एन गंधुली यांचा हॅपी वाला बर्थडे. तर सविता काकूंना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्यांच्या संपूर्ण सोसायटीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे सविता काकू.

श्रोते हो, आज आहे सविता एन गंधुली यांचा हॅपी वाला बर्थडे, म्हणजेच माझ्या सविता काकूंचा हॅपी वाला बर्थडे आज आहे आणि त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून स्नेहालय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. नेहमी अशाच हसत खेळत राहा आणि नेहमीच अशा मजा मस्ती करत राहा आणि अजूनही तुम्ही लहान आहात हे जसं समजून जगता आहात ना तसंच जगत राहा. आणि मंडळी, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल तर नक्की मला कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। सकाळचे 8 वाजलेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, कोणत्याही मोठ्या यशाचं रहस्य हे नेहमी चमत्कारातून नसून तर सातत्यपूर्ण केलेल्या प्रचंड मेहनतीत असतं। बरं का, जेवढी मोठी आपली स्वप्न असतील ना तेवढ्या मोठ्या अडचणी आपल्या मार्गात येणार आहेत आणि हे वास्तव, हे खरं लक्षात घ्या। पण त्या अडचणींचा सामना करण्याची जिद्द जर आपल्यात असेल तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते। म्हणून फळा चिंता न करता फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करायला हवं। आणि जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करता किंवा सातत्य ठेवताना, तर कधी ना कधी तुम्हाला

0: ती गोष्ट मिळतेच. आणि जेव्हा आपण म्हणतो ना जब हम पूरी शिद्दत से किसी को चाहते है तो वो हमें मिलता ही है, या पूरी कायनात उसे मिलाने के लिए जुड़ जाती है, हे आपण असं म्हणत असतो, पण हे खरं आहे. त्यासाठी तुमचे प्रयत्न महत्वाचे असतात, पण तुम्ही प्रयत्न नाही करत आहे, फक्त तुम्हाला हवंय असं ठरवलं तर काहीच होणार नाही. त्यासाठी तुमचे प्रयत्न महत्वाचे आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.
1: हे

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8:14 झालेत आणि ऐकूयात काल म्हणजेच 28 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. अमेरिकानं गेल्या 24 तासात दुसऱ्यांदा इराणवर मोठा हल्ला केलाय. अमेरिकेच्या या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील शांतता करार धोक्यात आहे. तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात जाऊन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आज म्हणजेच काल रविवारी दर्शन घेतलं. अनंत अंबानी यांनी केस देवाच्या चरणी अर्पण करत तिरुपती मंदिरात मुंडण केलंय. शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फुटल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 29 तारखेला शिर्डीत सभा होणार आहे असं सांगितलं आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी अहिल्यानगरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नाकर्त्या नेतृत्वाला लोक नाकारत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा नदीवरील आंबित लघु पाटबंधारे तलाव रविवारी म्हणजे कालच ओव्हरफ्लो झाला आणि 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा तलाव भरून वाहू लागल्यानं मुळा नदी प्रवाही झाली आहे. तर मंडळी, हे होते काही महत्वाच्या दिनविशेष किंवा महत्वाच्या घडामोडी ज्या काल 28 जून रोजी घडलेल्या आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:30 झालेत आणि मंडळी नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक सर्वोच्च सन्मान प्राप्त झालाय बरं का, आणि यावेळी त्यांना सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि ब्लू इकॉनॉमी, सागरी अर्थव्यवस्था बदलाच्या दीर्घकालीन कामाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशल्सचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे, ज्याचं नाव आहे गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा पुरस्कार. तर मंडळी, अशा प्रकारे खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खूप खूप कौतुक आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आज आहे वटपौर्णिमा. आज आणि वटपौर्णिमेनिमित्त आज आपण ना म्हणजे महिला ज्या आहेत त्या वडाच्या झाडाला पूजा करतात, वडाच्या झाडाची पूजा करत असतात. आणि पर्यावरणासाठी ना वडाचं झाड खूप महत्वाचं आहे, कारण ते खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत असतं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपण या वडाच्या झाडाची पूजा करतो. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती काही गोष्टी विचार करून ठरवल्यात बघा ना. म्हणजे त्यांना कळलं होतं की वडाचं झाड किती महत्वाचं आहे, त्यामुळे त्याच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्याला छान ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी ही एक छान संस्कृती, एक परंपरा काढलेली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हिम्मत बघया मर्दाची तुला गोष्ट सांग तो लाखाची बघत चोरी उघडल नशिबाची अशी प्यावी नकी।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचं. सकाळचे 8:46 झालं, तर ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अॅथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अॅथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.
0: श्रोतहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 9 वाजलेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्या शोमध्ये वेळ झाली आहे महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशकथा ऐकण्याची. या पुस्तकातील मध्ये ना विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोकथा आहेत, त्या आपण ऐकत असतो, वाचत असतो आणि त्याचं अभिवाचन आपण करतो, जेणेकरून ना आपल्याला कळतं की खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा अधिकारी होतात आणि ते खचून जात नाहीत. तर मंडळी, आज देखील अशी छान यशोकथा आहे. आजच्या यशोकथेचं नाव आहे मी पोलीस अधिकारी झाले. महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिकारी निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं रीतसर भरती प्रक्रिया राबवून महिलांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात थेट भरती होण्याची संधी उपलब्ध करून दिली. या निर्णयानुसार पोलीस उपनिरीक्षक म्हणून रीतसर भरती झालेल्या पहिल्याच तुकडीतील ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या सुनीता कुलकर्णी नाशिककर आणि गौरवशाली सेवा बजावून पोलीस उप अधीक्षक म्हणून सन्मानानं निवृत्त झाल्या. जाणून घेऊया त्यांचीच ही प्रेरक कथा. सुनीता कुलकर्णी नाशिककर या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगले तालुक्यातील हुपरी गावच्या. आपल्याला कल्पना असेलच, हुपरी गाव चांदी नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हुपरीचा चांदी व्यवसायाचा पाया घातला गेला. 90% लोकांचा चांदीचा व्यवसाय, त्याचप्रमाणे सोबत शेती देखील आहे, त्यामुळे गाव तसं खातपित होतं. त्यांच्या वडिलांचा सुद्धा चांदीचे दागिने बनविण्याचा आणि शेती असा दुहेरी व्यवसाय होता. घरी एक भाऊ, 8 बहिणी, आजी आणि विधवा आत्या देखील. गुरढोरं असं अगदी पारंपरिक वातावरण घरी होतं. हुपरी हे खेडं असल्यानं त्या काळी, म्हणजेच 33 वर्षापूर्वी, मुली हे परक्याचं धन अशी समजत होती. थोडीफार शाळा शिकवून हात पिवळे करून म्हणजेच लग्न करायचं, मुलींना सासरी पाठवलं की आपण जबाबदारीतून मुक्त, असा विचार प्रवाह अगदी त्यांच्या घरी सुद्धा होता. त्याप्रमाणे त्यांच्या 5 मोठ्या बहिणींची सुद्धा लग्न झाली होती. पण लहानपणापासून त्यांना वाचण्याची अत्यंत आवड होती. जे पुस्तक हातात येईल ते वाचून संपेपर्यंत त्या खाली ठेवायच्या नाहीत. आपल्याला अतिशोक्ती वाटेल, पण घरातील लाईट बंद केला की देव्हाऱ्यातील डिम लाईटमध्ये सुद्धा त्या वाचन करायच्या, इतकी त्यांना वाचनाची आवड. त्यामुळे त्यांनी वडिलांकडे हट्ट केला आणि कॉलेजला ऍडमिशन घेतली. त्यांच्या गावात फक्त ज्युनियर कॉलेज होतं, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जावं लागे. पहाटे 5 वाजता उठावं लागे. 6 व 6:15 अशा 2 ST बस होत्या, त्यापैकी मिळेल ती गाडी पकडून त्यांना कोल्हापूर गाठावं लागे. पण पदवीधर होण्याची जबर महत्वाकांक्षा होती. हुपरी ते कोल्हापूर अशी 3 वर्ष जाऊन येऊन 1986 साली त्या BCOM झाल्या. त्यानंतर त्यांनी वडिलांना सांगितलं मी नोकरी करणार. त्याच दरम्यान कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक आदरणीय मीरा बोरवणकर मॅडम यांचं धडाकेबाज काम त्या वृत्तपत्रातून वाचत होत्या, त्यामुळे आतून कुठेतरी पोलीस खात्याबद्दलचं त्यांचं आकर्षण वाढत गेलं. त्यातच ज्युनियर कॉलेजमधील पॅट्रियट या कवितेमुळं देशासाठीच मरणं हेच खरं मरणं असं वाटू लागलं. बोरवणकर मॅडममुळं पोलीस खात्याबद्दल थ्रिल वाटत होतं. त्याच दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात आली. महिला पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची ही पहिल्यांदाच थेट भरती होणार होती. त्या स्वतः ॲथलेटिक आणि कबड्डी खेळाडू असल्यानं त्यांना ही सुवर्ण संधी वाटली. त्यांनी अर्ज भरला. त्या काळी महिला आणि त्याही शहरातीलच साधारणपणे शिक्षिका, नर्स, कारकून आदी क्षेत्रामध्येच असत, त्यामुळे ही पठडी बाहेरची नोकरी कशी असेल, कारण आजपर्यंत घरातील कोणीही नोकरीसाठी बाहेर पडलं नव्हतं, त्यामुळे पोलीसच काय, पण कुठल्याही नोकरीबाबत काहीही पार्श्वभूमी नव्हती. पण नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी शारीरिक चाचणीत 200 पैकी 185 गुण मिळवले. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलणं आलं. मुलाखतीत त्यांना विचारलं की आयपीएस महिला अधिकारी सांगा. त्यांनी लगेच आदरणीय मीरा बोरवणकर मॅडम यांचं नाव सांगितलं. पुढचा प्रश्न विचारला की आपण पोलीस खात्यात काय येऊ इच्छिता. यावर त्यांनी हा जॉब थ्रिलिंग असल्याचं सांगताच पॅनलपैकी एका आदरणीय सदस्यांनी पोलीस खात्यात थ्रिलिंग वगैरे काही नसतं असं सांगितलं. त्यांनी मग नोबेल पारितोषिक विजेत्या महिलेचं नाव सांगा असं विचारलं. मदर तेरेसा या असून त्यांचं सेवाव्रती काम माझा आदर्श असल्यानं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे मुलाखत होऊन 6 जून 1987 ला नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात, म्हणजे सध्याचं नाव महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असं आहे, त्या 6 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. ट्रेनिंगला जाण्यापूर्वीच्या गावचं पोलीस पाटील त्यांच्याकडे त्यांच्या चारित्र्य पडताळणीबाबत प्रशासनाकडून विचारणा झाली. ही बातमी गल्लीत पसरली. त्यांच्या वडिलांना विचारणा होऊ लागली. फौजदार होण्यासाठी म्हणे लाखांनी पैसे द्यावे लागतात. वडिलांनी सांगितलं हा चुकीचा समज आहे, माझ्या मुलीला तर काही पैसे द्यावे लागले नाहीत. त्यांनी आणि वडिलांनी ट्रेनिंगला जाण्यासाठी पत्रात लिहिलेलं साहित्य म्हणजे बेडशीट, शाल, मच्छरदाणी, पांढरे शूज, पांढरा सलवार कुर्ता इत्यादी आणि अन्य आवश्यक वस्तू खरेदी केल्या. वडिलांनी आनंदानं गल्लीत मित्रमंडळींना पेढे वाटले. सर्व तयारीनिशी 5 जून 1987 रोजी दुपारी सर्वांचा निरोप, विशेषतः वडिलांचा निरोप घेऊन त्या निघाल्या. कोल्हापूरवरून एसटी पकडायची होती. त्या आईसोबत कोल्हापूरला आल्या. प्लॅटफॉर्मला गाडी लागली. जिल्ह्यातील 5 मुलींसोबत त्या गाडीत बसल्या. त्यांच्या आणि आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांची आई आणि स्वतः त्या सुद्धा अत्यंत हळव्या स्वभावाच्या असल्यानं घरच्यांच्या विशेषतः वडिलांच्या विरहानं मन व्याकुळ होत गाडी हल्ली. पाणावल्या डोळ्यानंच आईचा निरोप घेतला. त्या सर्वजणी पुढील मोठ्या सीटवर बसल्या होत्या. त्यांच्या समोर असलेल्या एका वयस्क व्यक्तीनं त्या कुठं चालल्या आहेत याबाबत चौकशी केली. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, ही मुलगी का रडतीये? मुलींनो, जर तुम्हाला घरची आठवण आली तर मी ट्रेनिंग स्कूल जवळच राहतो, माझ्या घरी या. तेव्हा त्यांच्यातील समंजस मुलगी म्हणाली, रडण्याची आठवण काढू नका, नाहीतर ती परत रडेल. असो, त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजणी नाशिकला पोहोचल्या. त्यांनी ट्रेनिंग कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट केला. सुंदर परिसर पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं. राहण्यासाठी असलेल्या डॉर्मेंटरीमध्ये सर्व साहित्य, कपाट आदी लावून स्थिर स्थावर झालं. रेक्टर इनामदार मॅडम त्यांना प्रथम दर्शनीच सहृदयी वाटल्या. त्यांनी पोलीस दलाबाबत माहिती दिली. त्यांना चायनीज हिस्पर या गेमचं नाव सांगितलं. वस्तुस्थितीचा विपर्यास आणि अफवा कशा पसरतात याचं या गेमद्वारे प्रात्यक्षिक घेतलं. सर्व ट्रेनी मुलींची ओळख झाली. सूचना मिळाली दुसऱ्या दिवशी पहाटे 5:45 म्हणजेच 6:15 मैदानावर जाण्यासाठी तयार रहा. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशिक्षक भांडवल सर सर्वांना घेऊन मैदानावर गेले. प्राथमिक माहिती दिली. नंतर रुटीन सुरू झालं. सकाळी मैदान, नंतर नाश्ता, वर्ग, जेवण, थोडी विश्रांती, परत मैदानावर खेळ खेळून धावून कवायत करून मॅडमचे पाय फार दुखायचे. त्यात थकून जायच्या. घरच्या आठवणीनं त्यांचं मन व्याकुळ व्हायचं. मग समजलं त्या घरी पत्र लिहू शकतात. पत्र लिहून घरी खुशाली कळवली. रविवारी पालकांना भेटता येत असून आई आणि काका यांना तुम्ही भेटण्यासाठी या असं कळवलं. त्यांच्यासोबतच सर्व त्यांच्या वडिलांना काका म्हणत. दुर्दैवानं तो दिवस जवळ येत होता. त्यांना रविवारचा अर्धा दिवस सुट्टी असल्यानं वामकुक्षी घेत असताना वाईट स्वप्न पडलं. त्या रडू लागल्या. मैत्रिणी जवळ आल्या आणि काय झालं असं त्यांनी विचारलं असता वडिलांची आठवण येत असून वाईट स्वप्न पडलं हे त्यांना सांगताच मैत्रिणींनी असं काही नसतं, बघ छान आहेत म्हणून पत्र येत असे सांगून त्यांची समजूत काढली. 11 जुलैला इनामदार मॅडमनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं, तुझे मेहुणे आले आहेत, त्या पळतच गेल्या. पाहतात तो काय मोठ्या बहिणींचे मिस्टर. त्यांना पाहून मॅडमना खूप आनंद झाला. पण जेव्हा त्यांनी सांगितलं तू तयारी कर, काकांनी तुला बोलावलं आहे, ते ऐकताच त्यांच्या छातीत धस्स झालं. मॅडम त्यांच्यासोबत गावी आल्या. दरवाजावरील पांढरा कपडा बघून त्या कोसळल्याच. त्यांचे दैवत असलेले वडील 10 जुलैला हृदयविकारानं निर्वतले होते. नियतीच्या घालानं त्या उद्ध्वस्त झाल्या. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनं त्यांचं भावविश्व ढवळून निघालं. 12 आणि 13 वे विधी झाले. त्या निशब्द झाल्या होत्या. 1-2 दिवस गेले. घरच्यांनी त्यांना नाशिकला जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितलं, पण त्यांनी नकार दिला. कारण आपल्या पाठीमागं अघटित घडतं, आता घर सोडून कुठेच जायचं नाही असं त्यांच्या मनानं ठरवलं होतं. त्यामुळं आईला सोडून जाण्यास त्यांचं मन तयार नव्हतं. घरच्यांनी समजावलं, वडिलांच्या आत्म्यास वाईट वाटेल असं भावनिक आवाहन केलं. त्यांनी देखील नियतीपुढं कोणाची सत्ता चालते अशी समजूत करून घेतली. 14-15 दिवसांनी त्या नाशिकला परतल्या. नाशिकला येताच मैत्रिणींनी त्यांचं सांत्वन केलं. रुटीन सुरू झालं. पण मनावरील जबरदस्त आघातामुळं त्यांचं मन काळवंडलं होतं. रात्री थोडा वेळ मिळाल्यावर मैत्रिणीचा टेप रेकॉर्डर घेऊन बाबुल प्यारे गाणे लावून अश्रूंना वाट मोकळी करून देत असत. मॅडमना अजूनही चांगलंच आठवतं. मैदानात कवायतीच्या वेळी भांडवलकर सर चूक झाल्यास ओरडत असत. तेव्हा डोळे भरून आले की भांडवल सरांना वाईट वाटे. एकदा त्यांनी मॅडमना मैदानात प्रमुखांसमोर उभं केलं आणि फौजदार कधी रडत नसतो अशी समज दिली. रेक्टर्स व इनामदार मॅडम तसंच पोलीस उपाधीक्षक मुळे सर त्यांना म्हणत, सुनीता तुझ्या स्वभावास अनुकूल खातं निवडलेस नाहीस. इनामदार मॅडम समजावत, घरची आठवण आली तर माझ्याकडे येत जा. कधी कधी आपल्या घरीच त्यांना जेवायला बोलवीत असत. मॅडमचं ट्रेनिंग सुरळीत चालू झालं. मैदानातून आल्यानंतर नाश्ता करून तयार होऊन इनडोअर क्लास चालू होत. क्लासमध्ये मैदानातील शारीरिक रेमट्यामुळं झोप अनावर होई. जितक्या प्रयत्नपूर्वक शिकवण्यावर त्या मन केंद्रित करायचा प्रयत्न करीत त्यापेक्षा वेगानं त्यांचे डोळे मिटायचे. सरांचा ओरडा खावा लागे. मध्यंतरामध्ये 15 मिनिटं विश्रांती असे तेव्हा काही जण डॉरमेटरीत जाऊन छोटीशी डुलकी काढत, काही जण चहा आधी व तोंडावर पाणी मारून झोप घालण्याचा प्रयत्न करत. प्रशिक्षण चालू होतं. पोलीस पी, पंक्चुअल पोलीस ओ, ओबिडियंट एल, लॉयल आय, इंटेलिजंट आणि इंटरग्रेटी सी, कॉरेजियस किंवा क्युरॅसिटी ई, इफिसियंट. हे सर्व वाचून मनात प्रश्न निर्माण झाले. हो, हाच अर्थ आहे पोलीसचा. पोलीस अधीक्षक दमामे सर, पब्लिक प्रॉसिक्युटर आकुत सर, पोलीस उपअधीक्षक निमजे सर, डॉक्टर पाटील सर, पोलीस उपअधीक्षक मुळे सर आणि इतर अनुभवी अधिकारी डॉक्टर शिकवत असत. याच दरम्यान 15 ऑगस्ट रक्षाबंधनामुळं 2-3 दिवसांची त्यांना सुट्टी मिळाली. त्यांना कॅडेड मुलामधील भाऊ दिलीप निकम मिळाला. दिवाळी आली. सुट्टीत गावी न जाण्याचा मॅडमनी निर्णय घेतला. इनामदार मॅडमना सांगितलं. त्या ठीक आहे म्हणाल्या. तू इथेच राहा म्हणून सांगितलं. त्याचवेळी संगीता जाधव, जीवाभावाची मैत्रीण, त्यांना म्हणाली, मी देखील तुझ्यासोबत थांबते. पोलीस ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य आदरणीय चरण सिंग आझाद सर, उपप्राचार्य आदरणीय सुनील वैद्य सर सहृदयी होते. पण नंतर मात्र काही कारणानं त्यांच्या शिस्तीचा बडगा सुरू झाला. शिस्तबद्ध खात्याची झलक त्यांना पाहायला मिळाली. बडाखाना, कल्चरल प्रोग्राम ह्या इत्यादीमध्ये पाहता पाहता 6 महिने जवळ आले. त्यांच्यासोबत 500 पुरुष ट्रेनी, 26 महिला ट्रेनी आणि 5-6 पोलीस उपअधीक्षक ट्रेनीसुद्धा होते. ट्रेनिंगमध्ये रायफल 303, पिस्तूल कवायतीचे प्रकार, परेड यांचं प्रशिक्षण होत होतं. शिस्त त्यांच्या अंगात भिनत होती. परीक्षा जवळ आली, कायद्याचा अभ्यास चालू होता, परीक्षा झाली, त्यांना पोलीस युनिफॉर्म मिळाला होताच. सर्व ट्रेनी मुली पास झाल्या, सुनीता पटाईत प्रथम आल्या, सोड ऑफ ऑनर झाला, पासिंग आउट झाली, खांद्यावर 2 स्टार लागले. त्यांना स्वर्गीय वडिलांची कमतरता जाणवली. मात्र आई, भाऊ आणि मेहुणे पासिंग आउटसाठी आले. 7 दिवसाच्या सुट्टीनंतर बऱ्याच जणींची मुंबई इथं परिवीक्षाधीन मुक्काम पोस्ट उपनिरीक्षक म्हणून पहिलीच पोस्टिंग झाली. त्यात सुनीता कुलकर्णी मॅडम याही एक होत्या. पुढे यथावकाश पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि शेवटी कोल्हापूर इथं पोलीस उप अधीक्षक पदावरून त्या दिनांक 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या. मॅडमची पोलीस दलातील कामगिरीवर आधारित थरारक अनुभव प्रथमतः न्यू स्टोरी टुडे पोर्टलवर क्रमशः प्रसिद्ध झाला. पुढे ते मी पोलीस अधिकारी असे पुस्तक रूपानं न्यू स्टोरी टुडे पब्लिकेशननं प्रसिद्ध केलं. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन 15 मे 2023 रोजी राजभवन मुंबई इथं झालं. या पुस्तकाचं राज्यपालांनी भरभरून कौतुक केलं. पोलीस दलात येऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी हे पुस्तक अवश्य वाचलंच पाहिजे, असं पोलीस दलाची चांगली माहिती होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं आहे. मंडई, आजची ही यशोकथा देखील खूप छान होती. या देखील कुठेच खचल्या नाही. आणि खरंच कुलकर्णी मॅडमनं दाखवून दिलं की मुलीही करू शकतात आणि कितीही संकट आले तरी आपण कोणतंही काम अतिशय व्यवस्थित करू शकतो. मंडळी, आताच आपण महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील सुनीता कुलकर्णी यांची यशकथा ऐकलीत. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आहे गुस गोष्टी आणि बहारदार गाणी. ऐका रेडिओ नगर सोबत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 9:27 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे काल ना जेव्हा आपण सकाळी उठलो आणि म्हणजे आपलं कसं असतं, सवय असते आपल्याला न्यूज पेपर आपण वाचतो किंवा मग न्यूज बघतो आणि बघितल्या बघितल्या काय तर पेपर फुटीची बातमी. हो, असं काल झालं. अरे काय चाललंय असं वाटलं. नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच आता डीएड उत्तीर्ण प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या म्हणजेच टीईटीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी फुटल्याचं शनिवारी उघडकीस आलं. आणि या प्रकरणामध्ये हरियाणा आणि बिहारमधील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मूळ प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली आहे. याच दरम्यान पेपर फुटीमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही परीक्षा पुढे ढकलली आहे. आणि या घटनेनं आपल्या राज्यातील परीक्षा यंत्रणेचा उडालेला जो बोजवारा आहे ना तो पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना देखील केली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता टीईटीचा पेपर देखील फुटलेला आहे, त्यामुळे पुन्हा आता जे शिक्षक किंवा जे डीएड करत होते त्यांचं पुन्हा असं झालंय की यार का, कारण मध्ये नीट पेपर किंवा नीटची तयारी करणाऱ्या मुलांचं जे झालं होतं तसंच आता या देखील झालेलं आहे. आणि डीएड जे उत्तीर्ण झालेले प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचे देखील खूप आता असं झालंय की असं का, म्हणजे आता हे स्टडी केलेलं असतं, त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्या परीक्षेसाठी तयार होतात आणि असं व्हावं, नेमकं चाललंय काय, हाच प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: प्यार है,
1: अरे बाबा है,
0: तुमको मुझसे प्यार है,
1: है? ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना।
2: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 9:47 झालेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आपल्या अहिल्यानगर महापालिका प्रशासन जे आहे ते सज्ज झालंय आणि आपल्या शहरातील 45,000 बालकांना काल म्हणजेच 28 तारखेला लस देण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं निश्चित केलंय. आणि शहरातील 225 पल्स पोलिओ बूथवर लस मिळणार आहे आणि यासाठी 20 ट्रान्झिट टीम आणि 8 फिरते पथक कार्यरत राहणार आहेत. तसंच या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी 625 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला या मोहिमेसाठी 50,000 डोसचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत पोलिओ बूथवर घेऊन येण्याचं आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या अहिल्यानगर महापालिका आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी शनिवारी म्हणजे 27 तारखेला सायकल रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी महापौर ज्योती गाडे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महापालिका आणि बाल कल्याण समिती सभापती दीपाली बारसकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगरमध्ये आपल्या शहरात जे पोलिओ डोस आहे त्याची चांगली जनजागृती करण्याचा प्रयत्न महापालिका करते आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की पोलिओ डोस हा किती महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला आपल्या घरात जर लहान लेकरू असेल 5 वर्षाच्या खाली तर त्यांना नक्की हा डोस देऊ ना. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला सामाजिक समावेशकता आणि समानतेच्या मूल्यांना ना अधोरेखित करत तृतीय पंथीय विद्यार्थ्यांकडून कोणतंही शैक्षणिक शुल्क न आकारण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे किंवा त्यांचं व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये तत्वत मान्यता देण्यात आली आहे. बरं का? आणि विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेसंदर्भातील करायचे नूतनीकरण करण्यास मंजुरी कराराचं जे नूतनीकरण आहे ते करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्राचे प्रमुख डॉक्टर शिवप्रसाद घालमे यांनी दिली आहे. तर मंडळी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये विद्यार्थी हित, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधन विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना अंतर्गत 2026-27 वर्षाकरिता 19 कोटी रुपये अनुदान वाटपास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत संलग्नित महाविद्यालयात मान्यता प्राप्त परिसंस्थांमध्ये फक्त परीक्षेचं कामकाजासाठी CCTV खरेदी, अर्थसहाय्य, नियमित अभ्यास मंडळ, कार्यशाळा आयोजन, अर्थसहाय्य, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत पदवीच्या चौथ्या वर्षांची तयारी या सगळ्या करण्याबाबत कार्यशाळा आयोजन, विद्यार्थी परिसंवाद कार्यशाळा, प्रक्षिणार्थी प्रशिक्षणार्थी कार्यशाळा, अर्थसहाय्य, अंमली पदार्थ विरोधी कार्यशाळा, विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये सौर ऊर्जा बसविण्याकरिता अर्थसहाय्य आदी योजनांचा समावेश आहे. तर मंडळी, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी या ठरावात मंजूर करण्यात आल्यात किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा चर्चा यामध्ये झालेली आहे. आणि तृतीय पंथीय विद्यार्थ्यांचं शुल्क माफ होणार हा देखील ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आणि आज आपल्यासाठी म्हणजे सगळ्याच महिलांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे बरं का, कारण आज आहे वटपौर्णिमा। सुहासिनींसाठीचा हा दिवस आहे, सुहासिनींचा हा उत्सव आहे, सण आहे। आणि आजच्या दिवशी ना सगळ्या सुहासिनी ज्या आहेत त्या त्यांच्या जोडीदारासाठी, त्यांच्या साथीदारासाठी व्रत करतात, पूजा करतात आणि सात जन्मी हाच पती परमेश्वर मिळू दे ही प्रार्थना करतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील प्रार्थना करत असतात। आणि हाच आजचा तो दिवस आहे। तर सगळ्यात आधी सगळ्या सुहासिनींना आजच्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि याच निमित्त आपण गप्पा मारणार आहोत आणि याच निमित्त आपल्या मैत्रिणी आपल्या सोबत असणार आहेत। आता आपल्या सोबत आहेत सोनाली वाघमारे।
3: नमस्कार मॅडम।
4: नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। या वटपौर्णिमेनिमित्त मला असं वाटतं की वटपौर्णिमा ही फक्त एक विधी नाहीये, तर ही आपण स्वतःलाच दिलेली एक कमिटमेंट आहे। तर ती कशी? तर जसं वटपौर्णिमेच्या निमित्त पारंपरिक पद्धतीनं आपण वडाला धाग्यांनी फेरे बांधतो, तर तो प्रत्येक फेरा याच्यासाठी असतो की आपण आपल्या नात्याप्रती खूप प्रामाणिक असलं पाहिजे आणि समर्पणाच्या भूमिकेत आपण नात्यात असलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ही सर्वात मोठी वटपौर्णिमा राहील की जर आपण आपल्या नात्यामध्ये समर्पणाच्या भावनेतून जर नातं आपण टिकवलं आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो तर। आणि याच तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या अशा स्वरूपाच्या आगळ्या वेगळ्या खूप साऱ्या शुभेच्छा।
2: मॅडम तुम्हाला देखील वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्त तुम्ही देवाकडे काय मागालात?
4: मला असं वाटतं की आता सध्या जे एकंदरीत स्त्रियांविषयीची निगेटिव्हिटी काही केसेस घडल्यामुळं होतीये, तर ह्या जगामध्ये सर्व स्त्रिया तशाच आहेत असं नाहीये। खूप चांगल्या स्त्रिया सुद्धा या समाजामध्ये आहेत आणि त्या चांगल्या स्त्रियांच्या असण्यामुळेच हे जग सुरू आहे। चांगुलपणावरती, चांगल्या गोष्टींवरती आपला विश्वास कायम ठेवणं हे सुद्धा एक प्रकारची वटपौर्णिमा साजरी केल्यासारखंच आहे।
2: नक्कीच मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।
5: म्हणजे आताच आपण सोनाली वाघमारे यांच्यासोबत गप्पा मारल्यात, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आहे सुहासिनींचा सण, म्हणजेच आज आहे वटपौर्णिमा. त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. पुन्हा एकदा सगळ्या सुहासिनींना आणि सगळ्यांनाच वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच निमित्त आता आपल्या सोबत आहेत माधुरी चोभे. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम. तुम्हाला आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
1: तुलाही खूप शुभेच्छा.
2: आणि मॅडम, खरं म्हणजे सुहासिनीसाठी वटपौर्णिमा हा खूप महत्वाचा सण आहे, तर तुम्हाला वटपौर्णिमेनिमित्त किंवा वटपौर्णिमेबद्दल काय वाटतं?
1: ऍक्च्युली मला असं वाटतं की वटपौर्णिमा हा सगळा सुहासिनींचा सण आहे, तर त्या दिवशी ते छान, त्यांना तो दिवस त्यांचा असतो. खरं तर त्या दिवशी त्यांना छान नटायचं असतं, छान वडाला जाऊन म्हणजे मैत्रिणी एकत्र येऊन ते सण साजरा करतात. त्या दिवशी सगळ्याजणी एकत्र येतात, छान वडाला पूजा वगैरे करतात. आणि मला खरंच मनापासून असं वाटतं की तो दिवस फक्त सुहासिनींचाच असतो.
2: आणि मॅडम, आज वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही देवाकडे काय मागाल?
1: मी मनापासून असं मागेन की सगळेच जण मागतात, 7 जन्म नवरात्यांचा भेटावा त्यांना, ते तर आहेच सगळ्यांसाठी. तर मला असं वाटतं निसर्गाकडून, म्हणजे वडाचं झाड हे निसर्गाचं दिलेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. तर मला असं सांगावं असं वाटेल की सगळ्यांनी वडाच्या झाडाला प्रार्थना केल्यानंतर, काही बायका फांद्या वगैरे तोडून आणून त्याला हे करतात, तर प्लीज तसं करू नका. एक झाड आणा, मस्त त्याची पूजा करा आणि ते कुठेतरी छान ठिकाणी लावून द्या.
2: नक्कीच नक्कीच मॅडम, जेणेकरून झाड पण लागतील आणि आपला निसर्ग वाचवला जाईल.
1: हो नक्की.
2: तर मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत.
0: श्रोते हो, आताच आपण माधुरी चोभे यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांनी देखील खूप छान सांगितलंय की आपण सण उत्सव तर साजरे केलेच पाहिजे, त्याचबरोबर निसर्गाला जपलं पाहिजे, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: लुट रहा ये चमन

विजयी भव विजयी भव।

0: माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आहे वटपौर्णिमा, त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि त्याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. आता आपल्यासोबत आहेत प्रोफेसर वैशाली काकडे. मॅडम
2: नमस्कार. मॅडम
3: नमस्कार.
2: मॅडम आज आहे वटपौर्णिमा. सगळ्यात आधी तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
3: हो, तुम्हाला सर्वांना आणि सर्व श्रोत्यांनाही खूप खूप शुभेच्छा.
2: मॅडम, खरं म्हणजे वटपौर्णिमेकडे महिलांनी कशा दृष्टीने बघायला हवं?
3: कोमल, सर्वात प्रथम वटपौर्णिमा ही आपल्याकडे परंपरेनुसार चालत आलेली आहे, ज्यामध्ये आपण म्हणजे हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपण सगळ्या निसर्गाच्या प्रतीकांचं पूजन करतो. वृक्षवल्ली, आम्हास वगैरे म्हणून असू दे. तर याच्यामध्ये आपण वडाच्या झाडाचं पूजन करतो की सावित्रीनं यमापासून पतीचे प्राण परत आणले, ही आख्यायिका आपण ऐकतो. आणि खरं म्हणजे आजच्या काळात सुद्धा एक स्त्री आणि पुरुष यांचं नातं जर बघितलं, की जोडीदाराचं नातं बघितलं, पती पत्नीचं नातं बघितलं, तर त्याच्यामध्ये समता, सन्मान या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि एक आपण कितीही प्रगती केली तरी आपलं भावनिक जग हे वेगळं असतं. आणि ह्या भावनिक जगासाठी आपण एकमेकांच्या आयुष्यासाठी प्रार्थना निश्चितपणे करू शकतो आणि ती करायला पाहिजे. तर आजच्या काळात मला असं वाटतं की स्त्रिया जसं पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तसंच पतीने किंवा आपण म्हणतो माणसांनी, पुरुषांनी सुद्धा हे करायला हरकत नाही. कारण प्रार्थना जी खरोखर ती कसं काम करते आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या माहिती नाही, पण आपल्याला माहिती, ती आपल्या मनाला शांती देते, आपल्या मनाला प्रेरणा देते, स्ट्रेंथ देते. तर आजच्या काळामध्ये स्त्री पुरुष दोघांनीही ही प्रार्थना करायला हरकत नाही. बाकी पूजा विधी करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ही चांगली परंपरा आहे आणि त्याच्यात काही असं वावग काही नाही. उलट पुरुषांनी पण पुढे येऊन करायला पाहिजे वडाच्या झाडाची पूजा, असं मला वाटतं.
2: नक्कीच. आणि मॅडम, आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो, तर याचं कारण काय?
3: वडाचं झाड हे खूप दीर्घायुषी, आपण म्हणतो खूप वर्ष एका ठिकाणी लावलं तर त्याची मुळे दूरपर्यंत पसरतात. आणि परत त्याच्या फांद्यांना पण आपण म्हणतो जे पारंब्या असतात ते पण एका प्रकारचे मुळे असतात, त्या खाली येतात आणि हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. म्हणून आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो. तसंच वडाच्या झाडातून मिळणारा ऑक्सिजन आहे तो भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवतो, शुद्ध ठेवतो. हे एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा सुरू केल्या त्या खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत.
2: पण आता त्याच्यात वेगवेगळे फाटे फुटतात. जसं की बायका त्या वडाच्या झाडाच्या फांद्या विकत घेत आहेत, मग विकण्यासाठी लोक ते तोडत आहेत, तर हे कितपत योग्य वाटतं?
3: बरोबर. कोणत्याही गोष्टीचा अपभ्रंश करणं किंवा कोणत्याही परंपरेची मोडतोड करणं हे कालानुरूप होत असतं. पण खरं तर असं न करता उलट या दिवशी वृक्षांची जोपासना करणं गरजेचं आहे, नवीन वृक्ष लावणं गरजेचं आहे. तर हे जे खरोखर त्या ज्या महिला असं करतात, अज्ञानापोटी करतात की फांदी आणून त्याची पूजा करणं, तर खरंच त्यांना मनातून त्यांनी एक विचार करायला पाहिजे, खरंच हे परिणामकारक आहे का. त्या कोणत्याही गोष्टीसाठी ते करत असतील पण हे परिणामकारक असूच शकत नाही, की ते जे झाड आहे, त्याची मुळं आहेत, त्याच्यावर बसणारे पक्षी असतील, तर ह्या सगळ्या म्हणजे आपण म्हणतो की ह्या इकोलॉजिकल सिस्टीमचा विचार केला तर हे कुठेच परिणामकारक नाहीये. उलट आज आपण बघतोय की निसर्गाची किती हानी मानवाकडून होते, तर ती टाळण्यासाठी निश्चितपणे ह्या सगळ्या चुकीच्या ज्या गोष्टी सुरू झाल्यात त्या थांबवायला पाहिजे. आणि याच्यामुळे काय होतो की त्याचा जो गर्भितार्थ आहे कोणत्याही परंपरेचा, तर तो परिपूर्ण होताना दिसत नाही.
1: मैत्रिणींनो, आपण वैशाली काकडे मॅडम सोबत अशाच गप्पा मारणार आहोत. मात्र आता घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंगामध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्यासोबत. आज आहे वटपौर्णिमा, त्याचनिमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण प्रोफेसर वैशाली काकडे यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि पुन्हा आपल्यासोबत त्याच आहेत, त्यांच्यासोबतच आपण गप्पा मारत आहोत.
1: आणि मॅडम, आजच्या वटपौर्णिमेच्या दिनानिमित्त किंवा ह्या सणानिमित्त तुम्ही आपल्या महिलांना काय सांगाल?
2: महिलांना मी हे सांगेल की आपल्या परंपरा तर आहेतच, पण त्यासोबत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. स्वतः आपल्या आयुष्याचं जे काही ध्येय आहे ते प्राप्त करा आणि विज्ञानाची कास धरा. सर्वात महत्वाचं जे आहे की विज्ञानाची कास धरा आणि विज्ञानासोबतच तुमचं जे तर्कबुद्धी आहे की कोणत्या गोष्टी, आता आपण जसं फांदीचा विषय बोललो की तर्कबुद्धी आहे, ती कायम सुसंगत राहू द्या की काय चांगले काय बरोबर आहे. ह्या विषयाला खूप गोष्टी येतील की साधं निर्माल्य पाण्यात टाकल्यापासूनच्या गोष्टी येतील. तर मग हे चूक काय बरोबर काय, जे चुकीच्या गोष्टी त्या सोडून द्यायच्या आणि जे चांगलं आहे ते आपण आपल्या संस्कृतीशी जोडलेलं जे आहे ते आपण पुढे चालू ठेवायचं. आणि इतर मानवाशी वागताना सुद्धा की जो आपला भाव आहे तो पण असाच असावा की सर्वांचं कल्याण आणि सर्वांचा उत्कर्ष, आपल्याकडून कुणालाही हानी होणार नाही, तर असं हे महिलांनी करावं असं मला वाटतं.
0: नक्कीच मॅडम. मॅडम, खरं म्हणजे आज वटपौर्णिमेच्या निमित्त तुम्ही एवढी छान माहिती दिलीत आणि खूप महत्वाचं, या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्वाच्या असतात आणि त्या तुम्ही सांगितल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद कोमल.
0: आणि पुन्हा एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
2: खूप धन्यवाद
0: मॅडम. या सणानिमित्त किंवा आजच्या दिवसानिमित्त तुम्हाला रेडिओवरती कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
2: या सणानिमित्त असं नाही, पण महिलांचं जो जागर असलेलं कुठलंही गाणं की ज्याच्यामध्ये महिलांना प्रोत्साहन मिळेल पुढे जाण्यासाठी, उत्कर्ष करण्यासाठी, असं कोणतंही गाणं तुझ्या आवडीचं.
0: नक्कीच नक्कीच. थँक्यू मॅम. म्हणजे आताच आपण वैशाली काकडे यांच्यासोबत गप्पा मारल्यात. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि त्यांनी सांगितलेलं हे छानसं गाणं.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. होते मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि आज आहे वटपौर्णिमा. तर आजबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याच संदर्भात याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या काही मैत्रिणी आपल्यासोबत आहेत. आत्ता आपल्यासोबत आहेत शिक्षिका शुभांगी जोशी.
3: सुप्रभात मैत्रिणींनो, आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारणे नव्हे बर का, तर आपल्या नात्याभोवती विश्वास, प्रेम आणि समजुतीचे सुरक्षा कवच निर्माण करण्याचा संकल्प आहे. वडाच्या वृक्षाप्रमाणे आपली नातीही काळाच्या प्रत्येक वादळात ठाम उभी राहोत आणि प्रत्येक घरामध्ये प्रेम, आनंद व परस्पर आदर, विश्वास, समर्पण आणि नाती जपण्याचा असा हा सुंदर सण आहे. तर या दिवशी माझ्या सर्व सख्यांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा.
2: श्रोते हो, आताच आपण शिक्षिका शुभांगी जोशी यांच्याशी गप्पा मारल्या. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आज खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत. आज वटपौर्णिमा आहे, पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं म्हणजे वटपौर्णिमेला आपण म्हणजे महिला ज्या आहेत त्या व्रत करतात, पूजा करतात, पण त्याचबरोबर निसर्गाची काळजी देखील आपण घ्यायला हवी, हे देखील लक्षात ठेवा. आणि मंडळी, थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. आणि उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजचा दिवस अतिशय खास आहे कारण आज आहे वटपौर्णिमा। आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, प्रेम आणि नात्यांची सुंदर वीण जपणारा हा सण। या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात। या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी एक कथा आहे बरं का। आपल्या धैर्यानं, बुद्धीनं आणि अढळ निष्ठेनं सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत मिळवले आणि म्हणूनच आजही ती स्त्री शक्ती, संयम आणि चिकाटीचं प्रतीक मानले जाते। मित्रांनो, काळ बदलला आणि नात्यांचा अर्थ सुद्धा अधिक सुंदर झालेला आहे। आज वटपौर्णिमा म्हणजे फक्त एक परंपरा नाही तर एकमेकांप्रती असलेला विश्वास, आदर, प्रेम आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन आहे। संसार सुखाचा व्हायचा असेल ना तर दोघांनी सुद्धा एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा सन्मान करणं आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये खंबीरपणे सोबत उभं राहणं तितकंच महत्वाचं आहे। आणि हो, वडाचं झाड आपल्याला आणखी एक सुंदर संदेश देतं बरं का। जसं ते अनेकांना सावली देतं, तसंच आपण सुद्धा आपल्या नात्यांमध्ये प्रेम, जिव्हाळ आणि माणुसकीची सावली जपायला हवी आहे। पर्यावरणाचं महत्व लक्षात घेऊन झाडं लावूयात आणि त्यांचं संगोपन सुद्धा आपण करूयात। चला तर मग श्रद्धा आणि प्रेमाचा हा सण आनंदाने साजरा करूयात। आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर आणि भरभराट कायम नांदो। भेटूया थोड्याच वेळात नवनवीन गोष्टींसह। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: कोमल हे कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, वटपौर्णिमेच्या उपवासामध्ये नेहमीचे शाबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण बनवूयात एक पौष्टिक आणि चविष्ट राजगिरा शेंगदाणा थालीपीठ. ही मस्तपैकी टेस्टी अशी रेसिपी. साहित्य अगदी सोपं आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एक कप राजगिरा पीठ, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, एक उकडलेला बटाटा, दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरलेल्या, थोडीशी चवीनुसार सेंधव मीठ, तूप किंवा शेंगदाण्याचं तेल. तर एका भांड्यामध्ये राजगिरा पीठ, शेंगदाण्याचा कूट, कुस्करलेला बटाटा, मिरची, जिरे आपण मोस्टली उपवासामध्ये खूप कमी लोक ॲड करतात, पण शक्यतो चालत नाही तसं मला वाटतं. त्याचसोबत सेंधो मीठ हे एकत्र करून थोडं पाणी घालत मऊसर असं पीठ मळून घ्या. आता प्लास्टिकच्या शीट किंवा केळीच्या पाण्यावरती हलक्या हातानं थालीपीठ थापा. गरम तव्यावरती तूप किंवा तेल सोडून दोन्ही बाजूंनी छानपैकी सोनेरी होईपर्यंत ते भाजून घ्या. दही किंवा उपवासाची हिरवी चटणी किंवा गोड दह्यासोबत हे थालीपीठ खायला अतिशय सुंदर लागतं. राजगिरा आणि शेंगदाणे यामुळे भरपूर ऊर्जा, प्रथिनं आणि तृप्तीसुद्धा मिळते. मग या वटपौर्णिमेला आजच उपवासाची चव आणि पौष्टिकता या दोन्ही जपणारी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा. छान राहा, निरोगी राहा आणि वटपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थोड्याच वेळात भेटूयात एका नवीन अशा विषयासोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे वटपौर्णिमा, म्हणजेच आपल्या ज्या महिला आहेत ना, आपल्या ज्या सखी आहेत ना, त्यांच्या अगदी सुंदर दिसण्याचा हा दिवस आहे. कारण वटपौर्णिमा म्हटलं की सुंदर साडी, पारंपरिक लुक आणि भरपूर असा उत्साह असतो. पण अनेक जणींना साडी नेसायला फार वेळ लागतो आणि ती दिवसभर नीट राहील का ही सुद्धा काळजी वाटत असते. आणि म्हणूनच आज मी घेऊन आली आहे काही इझी साडी ट्रेपिंग टिप्स. तर पहिली टिप अशी आहे, साडी नेसण्याआधी योग्य फिटिंगचा पेटीकोट किंवा ब्लाऊज घाला आणि त्यासोबत कसं आहे की साडीची पकड ही चांगली राहते. दुसरी टिप म्हणलं तर पदर आणि समोरच्या घड्या आधीच व्यवस्थित करून सेफ्टी पिन लावा, इस्त्री करा त्याला, त्यामुळे साडी वारंवार सावरावी लागत नाही. तिसरी महत्वाची टीप म्हणजे उंच टाचांच्या चप्पल घालणार असाल ना तर त्या आधी घाला आणि मग ती साडी नेसा. त्यामुळे साडीची लांबी योग्य राहते आणि तुम्हाला पण अंदाज येतो की जर मी उंच टाचाचे चप्पल घातले तर त्यावरती साडी ही कशी दिसेल वगैरे. तर त्याचसोबत हलक्या वजनाची किंवा रेडी टू ड्रेप साडी निवडल्यानंतर कमी वेळामध्ये सुंदर असा लुक मिळतो. आणि शेवटी आरशामध्ये एकदा संपूर्ण लुक तपासा आणि आवश्यक वाटल्यास आणखी एक दोन पिन लावा, ज्यामुळं दिवसभर आत्मविश्वासानं वावरता येईल. तर सखींनो या छोट्या छोट्या टिप्स वापरा आणि यंदा वटपौर्णिमा स्टायलिश, आरामदायी आणि आनंदात साजरी करा. सुंदर दिसा, आत्मविश्वासानं वागा आणि मस्तपैकी हसत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सुंदर दिसण्यासाठी महागडा मेकअप असायलाच हवा असं अजिबात नाही, पण योग्य लिपस्टिकची निवड तुमचा संपूर्ण लुक खुलवू शकते. चला तर मग आज जाणून घेऊयात कोणत्या लुकला कोणती लिपस्टिक अधिक खुलून दिसते. जर तुम्ही ऑफिस, कॉलेज किंवा रोजच्या वापरासाठी तयार होत असाल ना, तर न्यूड, पीच किंवा सॉफ्ट पिंक असे शेड्स निवडा. या शेड्सला कसं असतं, नैसर्गिक आणि एलिगंट असा लुक असतो, त्यामुळं तुम्ही त्यामध्ये एक सिम्पल आणि छान दिसता. त्याचसोबत एखादा सण, लग्न किंवा खास पारंपरिक कार्यक्रम असेल तर तुम्ही साडी किंवा लेहंगा सुद्धा तुम्ही घातला असेल तर रेड, मरून, ब्रिक रेड किंवा रस्ट ब्राऊन शेड्स तुमच्या सौंदर्यामध्ये आणखी भर घालतात. पार्टी किंवा नाईट आऊटसाठी तयार होत असाल तर वाईन कलरची लिपस्टिक, प्लम, बेरी किंवा डीप रेड हे शेड्स ना तुमचा लुक एकदम ग्लॅमरस बनवत असतात, त्यामुळे तुम्ही हे ट्राय करा. हलका मेकअप आणि फिक्कट रंगाचे कपडे असतील तर बेबी पिंक, कोरल किंवा पीच शेड्स अगदी परफेक्ट ठरतात. तर काळ्या रंगाच्या ड्रेससोबत बोल्ड रेड किंवा वाईन लिपस्टिक एकदम आकर्षक दिसते. आणखी एक छोटीशी ब्युटी टिप मला तुम्हाला द्यायची की जर डोळ्यांचा मेकअप जास्त बोल्ड असेल ना तर लिपस्टिक न्यूड ठेवा, आणि डोळ्यांचा मेकअप साधा असेल तर रेड किंवा वाईनसारखे बोल्ड शेड्स निवडायला अजिबात हरकत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक चेहरा आणि प्रत्येक स्मित वेगळं असतं, त्यामुळं फॅशन ट्रेंड्सपेक्षा तुम्हाला आत्मविश्वास देणारा रंग निवडा, कारण खरी सुंदरता ही आत्मविश्वासातच असते. तर मंडळी, याच टॉपिकसह भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो गाईज, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. किती छान गाणं होतं ना सखींनो, किती छान मनाला आवडणारं गाणं होतं आणि मन आपलं प्रसन्न झालंच असणार आहे. पण तुमच्या लक्षात आलंय का की कधी एखादं आवडतं गाणं कानावरती पडलं की नकळत चेहऱ्यावरती हसू येतं, तर कधी एखादं जुनं गाणं ऐकलं की जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागतात. खरंच संगीतामध्ये आपल्या मनाला स्पर्श करण्याची एक विलक्षण अशी ताकद असते. आपण आनंदी असो, दुःखी असो, तणावामध्ये असो किंवा उत्साही, प्रत्येक भावनेसाठी एखादं गाणं जणू आपली साथ देत असतं. संशोधन सुद्धा सांगतं की हे आवडतं गाणं, आवडतं संगीत ऐकल्यानं मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या रसायनांचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळं तणाव कमी होण्यास, मन शांत होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत मिळते. सकाळी उत्साही गाणी ऐकल्यास दिवसाची सुरुवात जोमाने होते. व्यायाम करताना जोशपूर्ण गाणी ऊर्जा वाढवतात. अभ्यास किंवा काम करताना काहींना हलकं वाद्य संगीत एकाग्रता वाढवायला मदत करतं, तर दिवसाचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी शांत संगीत मनाला दिलासा देतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण सतत दुःखी मनस्थितीमध्ये असताना फक्त उदास गाणीच ऐकत राहिलो ना, तर काही वेळा ती भावना अधिक काळ टिकू शकते आणि त्यामुळं आपल्या मनाला उभारी देणारी प्रेरणादायी आणि सकारात्मक गाणी सुद्धा ऐकण्याची सवय ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच संगीत हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही तर आपल्या मनाचं औषध सुद्धा ठरू शकतं. योग्य वेळी योग्य गाणं निवडलं ना तर दिवस सुंदर होऊ शकतो आणि मन सुद्धा प्रसन्न होऊ शकतं. तर मग आज स्वतःसाठी वेळ काढा, तुमचं आवडतं गाणं लावा, डोळे मिटा आणि संगीताच्या सुरांमध्ये काही क्षण हरवून जा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हे सुंदरसं गाणं तुमच्यासाठी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, नात्यांमध्ये रुसवे फुगवे येणं अगदी स्वाभाविक आहे। कधी एखाद्या शब्दामुळे, कधी गैरसमजामुळे, तर कधी नकळत झालेल्या चुकीमुळे आपली जवळची व्यक्ती आपल्यावरती रुसते। पण महत्वाचं म्हणजे त्या नात्याला जपण्यासाठी आपण काय करतो। सर्वात आधी समोरच्या व्यक्तीचं बोलणं शांतपणे ऐका। प्रत्येकाला आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्याची संधी हवी असते। मध्येच अडवू नका किंवा लगेच स्वतःच स्पष्टीकरण देण्याची घाई करू नका। जर चूक तुमची असेल तर मनापासून माफ करा म्हणायला अजिबातच संकोच करू नका। एक छोटंसं प्रामाणिकपणाचं सॉरी अनेकदा मोठे दुरावे मिटवू शकतं। कधी कधी समोरच्या व्यक्तीला थोडा वेळ सुद्धा द्यावा लागतो। प्रत्येक जण लगेच शांत होईलच असं नाही, त्यामुळं त्याच्या भावनांचा आदर करा आणि त्याला थोडी स्पेस द्या। त्यानंतर एखादा प्रेमळ संदेश, आवडीचा चहा, छोटंसं सरप्राईज किंवा मनापासून भेटलेली भेट सुद्धा रुसवा दूर करू शकते। पण हे सगळं मनापासून असणं महत्वाचं आहे, केवळ औपचारिकतेसाठी नाही। आणि हो, नातं जिंकायचं की वाद जिंकायचा हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा। अनेकदा अहंकार बाजूला ठेवून पुढाकार घेतला तर नातं अधिक घट्ट होतं। लक्षात ठेवा, नात्यांमध्ये मी पेक्षा आपण महत्वाचं असतं। प्रेम, विश्वास आणि संवाद हेच कोणतंही नातं टिकवण्याचे खरे आधार आहेत। तर मंडळी, या गोष्टी लक्षात ठेवा, तुमचं नातं अधिक मजबूत बनवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबन ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज वटपौर्णिमा. अनेक विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेनं उपवास करतात, पूजा करतात, पण या निमित्तानं पुरुषांनी सुद्धा आपल्या नात्यासाठी काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला काही हरकत नसावी बरं का. सर्वप्रथम तर आपल्या पत्नीच्या प्रेमाचा आणि तिच्या कष्टांचा मनापासून आदर करा. धन्यवाद आणि तुझ्यामुळेच माझं आयुष्य सुंदर आहे हे दोन शब्द सुद्धा नातं अधिक घट्ट करतात. आजच्या दिवशी घरकामामध्ये थोडी मदत करा. उपवासामुळं तिची तब्येत थोडी थकू शकते, अशावेळी एक कप चहा, स्वयंपाकामध्ये मदत किंवा मुलांची जबाबदारी घेणं हीच तिच्यासाठी मोठी भेट ठरू शकते. तिच्यासोबत थोडा वेळ घालवा, मोबाईल बाजूला ठेवा आणि मनमोकळ्या गप्पा मारा. नात्याला वेळ देणं हीच खरी गुंतवणूक आहे. तिच्या भावना समजून घ्या, तिच्या मताचा आदर करा आणि निर्णयांमध्ये तिला समान स्थान द्या. मजबूत नातं हे विश्वास, संवाद आणि परस्परावरती सन्मानावरती उभं असतं. आणि हो, भेटवस्तू महागडीच असावीत असं नाही. एखादं गुलाबाचं फूल, आवडीचं चॉकलेट किंवा मनापासून बोललेले प्रेमाचे दोन शब्द सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती हसू आणू शकतात. वटपौर्णिमा ही केवळ परंपरा नाहीये तर एकमेकांप्रती प्रेम, विश्वास आणि सहजीवनाची जाणीव नव्यानं दृढ करण्याची संधी आहे. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रेम, आदर आणि समजूतदारपणानं प्रत्येक दिवस तुमचा सुंदर होतात. आणि याच गोष्टीसोबत आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात उद्या ठीक सकाळी 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण दिवसभरामध्ये तुम्हाला छान छान अशा कार्यक्रमांची मेजवानी ऐकायला मिळणार आहे. तर मंडळी, हसत राहा, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे। स्नेहालयाच्या हितचिंतिका संगीता दिलीप रसाळ यांचाच वाढदिवस आहे। संगीताताई आपल्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, यश, समाधानाची फुले सदैव फुलत राहो, हीच मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या सामाजिक कार्यातील योगदानाला आणि स्नेहालय परिवारावरील प्रेमाला आम्ही मनापासून सलाम करतो। स्नेहालय परिवार आणि संपूर्ण रेडिओ टीम कडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आता संगीताताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, जे आपल्या मनाला मोहून जाणार आहे। राधा तेरी बंसी पुकारे हे सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। संगीताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपण संवाद साधणार आहोत स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंटचे शिक्षण घेत असलेल्या मंगल भळगट यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स पूर्ण केला असून त्याचबरोबर त्या अॅक्यूट थेरपी स्पेशलिस्ट सुद्धा आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सक्षम प्रकल्पामध्ये कशा प्रकारे बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स घेतला आहे, त्याचबरोबर त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, कामातील अनुभवाबद्दल आणि स्नेहालयाशी त्यांचं जोडलेलं नातं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते
0: मॅडम. आपण आपल्या प्रथमतः जीवन प्रवास आणि व्यावसायिक प्रवास सर्वप्रथम आपल्या रेडिओच्या सर्व श्रोत्यांना त्याची थोडक्यात माहिती सांगाल का?
1: नक्कीच मॅडम. माझं नाव सौ मंगल ललित भळगट. मी महावीरनगरमध्ये राहायला आहे आणि मी ॲक्युपेशर थेरपिस्ट प्लस लहान मुलांचे संस्कार वर्ग चालवते आणि आत्ताच रिसेंट मी बेडसाईड असिस्टंट कोर्स जो सक्षमाचा चालतो त्यात मी सहभाग घेतला होता आणि तो 1.5 महिन्याचा कोर्स मी पूर्ण करून आता हॉस्पिटलला प्रॅक्टिससाठी जाणार आहे.
0: खूपच छान मॅडम. तर मॅडम, लहानपणी तुम्ही काय बनण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते आता स्वप्न आज कितपर्यंत पूर्ण झाले आहे असे तुम्हाला वाटते?
1: लहानपणापासून असं म्हटलं तर की कोणाच्या तरी आपण मदतीला यावं आणि आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगावं आणि आपणही समाजाचे, देशाचे काहीतरी देणे लागतो असं मला वाटतं. आणि मी असं नेहमी विचार करते की आपल्यासमोर जी वेळ आहे, जी परिस्थिती आहे, त्याला सांभाळून घेऊन आपण कार्य करत राहायचं. आज जर माझी गरज घरच्यांची आहे तर मी घरच्यांना वेळ द्यावा, जर उद्या मला समाजासाठी वेळ द्यायची वेळ आली तर मी समाजासाठी पण बांधील असेल, ही मला असं वाटतं.
0: तर मॅडम, आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकं कुठून मिळाली?
1: नेहमी असं वाटायचं, एक चित्र पाहायचं ना तर त्यावर काही बिंदू होते तर मी विचार करायचं हे काय आहे बा. तर मग काही वर्षानंतर लग्न झालं आणि त्यानंतर मला ज्यावेळेस मी म्हणजे घरी असताना एकदा मी एका क्लिनिकला गेले होते, तिथं मी असे काहीतरी बिंदूचं चित्र पाहिलं. म्हटलं अरे हे काय असेल, हे मला माहिती नव्हतं. मग आमचे जे काही काका आहेत, पप्पांचे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं अगं इथे ना ॲक्युपेशरचे क्लासेस चालत आहेत तर तू येतेस का? मग विचार केला, म्हणजे त्यावेळेस मला एक छोटा मुलगा होता, म्हणजे दुसरा मुलगा छोटा होता माझा, 1.5 वर्षाचा होता. तर मी विचार केला की आता एकदम माझा मुलगा लहान आहे आणि मग मी कसं काय करायचं काही नाही. आणि तो 6 महिन्याचा कोर्स होता आणि मग म्हटलं चालेल ठीक आहे आपण घेऊया ऍडमिशन. पण हे मला माहीत नव्हतं की ते 5 वर्ष आहेत. मग हळूहळू मला ते कळलं की 5 वर्षाचा पूर्ण कोर्स आहे पूर्ण होण्यासाठी, आपण थेरपिस्ट होण्यासाठी. मग मी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं तर मी देवावर सोडलं की देवा आता तू मला या मार्गावर आणलं आहेस तर तूच मला ते निभवून ने म्हणून. आणि मग मी करत गेले, मार्ग निघत गेले आणि मी घर सांभाळून हे सगळं करत होते. आणि मग पहिल्या वर्ष ज्यावेळेस झालं त्यावेळेस मग मला हे लक्षात आलं की मी जिथे कार्य करते तिथे मला जे शिकवणारे त्यांच्याकडनं खूप लूटमार वगैरे होतीये, म्हणजे वस्तूंचे भाव वगैरे खूप जास्त लावले जातात. मग विचार केला की नाही ही म्हणजे जे पेशंट आहे त्यांच्याकडनं खूप पैसे वगैरे घेतले जायचे. मग मी ते सोडून म्हणजे त्यांना लक्षात आलं की हिच्या लक्षात येत आहे की हे सगळं इथे खूप जास्त पैसे येतात. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे करू नका, तुमच्यासाठी नाहीये, म्हणजे ज्या ठिकाणी मी ऍडमिशन. मग मी म्हटलं की ठीक आहे. मग मी डायरेक्ट आमची संस्थान होती प्रयागराजला, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग त्यांनी मला पुण्याला व्यवस्था दिली. मग मी पुण्यामध्ये जाऊन पुढचा कोर्स केला आणि मग तर काही दिवसातच कोविडमुळे ऑनलाईन झालं तर मग मला तिथून ऑनलाईनच सगळं प्रोव्हाइड व्हायला लागलं. म्हणजे माझी जी धावपळ होती ती पण थांबली आणि मला क्लासेसही घरपोच आले कारण मोबाईलवर व्हायला लागले. आणि त्याच्यानंतर मी हे केलं, काय म्हणतात, मग पुढचा कोर्स पूर्ण केला. आणि मग 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते पूर्ण झालं आणि मग ज्यावेळेस पेशंटला करत होते मग असं वाटत होतं की आपल्याला पण अजून ह्यामध्ये काहीतरी नॉलेजची गरज आहे. ज्यावेळेस पेशंट करत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्याला व्हायटल सायन्स काय माहिती नव्हतं आम्हाला आणि बीपी कसा चेक केला जातो, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत की पेशंटला आपण आता बेड साईड जर असं म्हणजे जर बेडवर असेल तर त्याला अजून काय देता येईल हे आम्हाला काही माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस मी बेड साईड असिस्टंट चा कोर्स केला, म्हणजे आता 1.5 महिना जो झाला त्यामध्ये मला कळलं की घरी पेशंट असल्यावर त्याला जी आपण स्वच्छ जखम स्वच्छ करणे कसं पद्धतीने केली जाते, शिवाय बीपी कसा चेक केला जातो, युरिन शुगर कशी चेक केली जाते, या सगळ्या गोष्टी तिथे मला कळल्या, ज्या माझ्या ह्याच्यात त्या नॉलेजची भर नव्हती तर तीही मला मिळाली. म्हणजे मला आता ऍक्युपेशन बरोबर त्या पेशंटच्या बाकीच्या पण गरजा ज्या आहेत त्याही आम्ही पूर्ण करू शकू. तेव्हा मला खूप छान वाटलं की मी या बेडसाईड असिस्टंटला शिकले. आणि मेन म्हणजे जसं आज मी शिकले असं वाटतं की हे प्रत्येक मुलीला ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये असतानाच हे सगळं शिक्षण दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याही उभ्या राहतील. आणि आपलं आणि हे म्हणजे असं आहे की यामधून तुम्ही 2 पैसे पण कमवू शकतात. म्हणजे तुम्हाला तुम्ही भले नुसतं शाळा शिकून नाही तर त्याबरोबर हे जर असेल जोड्याची बेडसाईड असिस्टंटची तर घरी असणाऱ्या पेशंटला तुम्ही बरं करून किंवा त्यांची देखभाल करून सुद्धा इन्कमचं पण माध्यम होऊ शकतं.
0: नक्कीच मॅडम. तर तेथील एकंदरीत अनुभव काय होता तुमचा?
1: खूप छान शिकवलं आम्हाला तिकडे मॅडमनी. म्हणजे त्यांनी असं शिकवलं असं वाटत होतं की आपण जसे आम्ही शाळेत शिकायचो ना तसं एक आणि मी म्हणजे आज 45 वर्षाची आहे आणि मला कॉलेज सोडून 25 वर्ष झाली आहेत आणि या 25 वर्षानंतर मी परत स्कूल लाईफ जगत होते, कॉलेज लाईफ जगत होते. कारण आम्हाला आता त्या सगळ्याचा विसर पडला होता की असं टीचिंग करणं किंवा आम्ही एक विद्यार्थी म्हणून राहायचं. पण आता एवढं होतं की मला घर आणि पहिले कसं होतं आईकडे राहिल्यावर फक्त मला शाळा आणि मजा एवढी आणि शाळा घर एवढंच होतं. पण आता काय झालं की घराच्या जबाबदारी मुलांची जबाबदारी हे सगळं करून त्या सगळ्या गोष्टी करावे लागत होत्या.
0: अच्छा, तर मॅडम स्वतःची आणि आपल्या वैयक्तिक कुटुंबाची तुम्ही सांगड कशी घातली?
1: खरं तर सांगू का, माझ्या घरच्यांनी पहिलेच मला सांगितलं की हे करायचं नाही, बेड साईड असिस्टंटला जायचं नाही. पण ज्यावेळेस मला विचारला की आता हे कोर्स सुरू झाला आमचा एप्रिलमध्ये आणि मे पर्यंत आता हे होतं, तर एप्रिलला जशी शाळेची सुट्टी लागते जसं मी पण माहेरी सुट्टीला गेले, पण सुट्टी म्हणून मी सुट्टीत राहिलेच नाही. मला फक्त एकच ध्यास होता की मला बेड साईड असिस्टंटचा कोर्स करायचा होता, कारण आई माळीवाड्यात राहायची माझी आणि मला तिथून केडगावला जायचं सोपं होतं. मला कुठेच फिरायला जायचं नाही, काहीच एन्जॉय करायचं, मला फक्त तो कोर्स करायचा एवढा ध्यास घेऊनच मी तिकडे 15 दिवस मी तिकडे राहिले. 15 दिवसात माझा 1/2 महिना तर कम्प्लीट पूर्ण झाला होता, राहिला होता एक 1.5 महिन्याचा प्रश्न. तर तो मग मी परत सासरी आल्यावरती तो पूर्ण केला की भले काही नाही मी व्यवस्थित सगळं आवरून मग मी तुम्हाला जे लागतं ते देते, मी जाऊन आल्यावर परत मी करेल, पण मला तो कोर्स करायचा आहे. म्हणजे इव्हन मी माझ्या नवऱ्याशी सुद्धा 1.5 महिन्यात बोलले नाही की त्याला विरोध होता की त्याला वाटत होता की नको म्हणून. पण मी म्हटलं ठीक आहे, ही वेळ आता परीक्षा आपल्या परीक्षेची आहे तर परीक्षेत उत्तीर्ण होणं पण गरजेचं आहे. भले नका बोलले ना, आपला नवरा तर कुठे जाणार नाहीये पण हे कोर्स मला करणं गरजेचं आहे. म्हणून मग मी त्यासाठी म्हटलं ठीक आहे, आता आपली परीक्षेची वेळ तर परीक्षेला उभं राहावं आणि आपण यातून मार्ग काढावा, या पद्धतीने मी माझा कोर्स पूर्ण केला.
0: नक्कीच मॅडम. तर मॅडम या पूर्ण शिक्षणाच्या प्रवासामध्ये कोणत्या आव्हाने आले आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली? आता जर जसं तुम्ही म्हणताय की घरच्यांची परमिशन नव्हती परंतु तरी पण तुम्ही तिथे ऍडमिशन घेतलं आणि ते कम्प्लीट केलं, मग त्यानंतर आणखीन काही आव्हाने आलीत का प्रशिक्षण घेताना?
1: प्रशिक्षण घेताना मला अशी अडचण म्हणजे काही नाही, वाहन वगैरे येत असल्यामुळं मला ते सोपं गेलं. पण असा प्रश्न होता की पेट्रोलला खर्च कसा करायचा हा प्रश्न होता आणि इन्कम सोर्स नव्हतं कारण आता माझ्याकडे पेशंट नव्हते ऍक्युपेशरचे. मग विचार केला आता करायचं काय, पण देवगुरु कृपा अशी झाली की ज्या दिवशी मी माहेरहून निघाले त्या दिवशी मला पेशंट पण अवेलेबल झाले. तर मी विचार केला चांगलं झालं, जो काही इन्कम होईल त्यातनं आपण आपल्या गाडीचं पेट्रोल नक्कीच भरू शकतो आणि मग ते पेट्रोल भरून मी जाण्यानंच मला ते उपलब्ध झालं. अजून दुसरी गोष्ट होती की तीच हलचा ड्रेस तो घ्यायचा होता, पण विचार केला आमच्या घरात साडी लागते आणि ते अवेलेबल करणं मला शक्य नाही. मी मॅडमशी बोलले की मॅडम आमच्या घरात तर ड्रेस अलाउड नाही आहे, मग मी साडी घातली तर चालेल. त्यांनीही ते मान्य केलं, त्यामुळं मलाही ते अजून सोयीचं झालं की बाबा ठीक आहे पण तुमची धडपण आहे तर नक्की आम्ही तुम्हाला साथ देऊ. आणि अजून म्हणजे ज्यावेळेस आम्ही हे कोर्स केला त्याबरोबर आमचे 2 वयस्कर म्हणजे काका होते की त्यांनाही हे कोर्स करायचा होता. आणि मेन म्हणजे आपला कोर्स जो आहे तो 45 वयापर्यंत होता, 18 ते 45, पण त्यांनाही त्यांनी तिथे ॲडमिशनसाठी स्पेशल परमिशन घेऊन त्यांनाही ॲडमिशन दिलं आणि त्यांचं वयही 70-65 घरात आहेत आणि ते दोघंही आमच्याबरोबर कोर्स केला. कारण आम्ही 4 जण आहोत की जे ॲक्युपेशरमधून बेडसाईड असिस्टंटला आलेलो आहोत, पण आमच्या चौघांनाही इथे ॲडमिशन मिळाली आणि आम्ही चौघंही एक दुसऱ्याच्या सहयोगाने व्यवस्थित कोर्स पूर्ण करू शकतो.
0: खूपच छान मॅडम. तर मॅडम ॲक्युप्रेशर थेरपी करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी विशेष काळजी घ्याव्या लागल्या?
1: काळजी म्हणजे पहिलेपासून त्यांनी आम्हाला हे सांगितलं की स्वच्छता शिकवली की स्वच्छता ही खूप गरजेची आहे आणि हे का करावं तर निर्जंतुकीकरण स्वतः स्वस्वसंरक्षणासाठी आणि समोरला पेशंटला तुम्ही ज्यावेळेस काही करणार असेल म्हणजे त्यांना कुठली ट्रीटमेंट देणार असेल तर त्या अगोदर आपले आपण स्वतःही स्वच्छता राखली पाहिजे म्हणजे हात स्वच्छ वगैरे धुणे कपडे व्यवस्थित असणे मग केसही बांधलेली असावी नखे वाढलेली नसावी मेहंदी नसावी या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की जेणेकरून आम्ही लक्ष ठेवतो की नाही आपल्याला जर यासाठी जायचं आहे तर आपल्याला त्या पद्धतीनेच कार्य करायला पाहिजे हे आम्हाला त्यातनं कळालं आणि त्या पद्धतीने आम्ही उपचार करायला पण सोपं पडतं आणि समोरच्या पेशंटला पण रिलीफ वाटू शकतो.
0: एक्युप्रेशर थेरपी म्हणजे नेमकं काय आणि सामान्य श्रोत्यांना तुम्ही कसं सोप्या भाषेत सांगू शकता?
1: एक्युप्रेशर म्हणजे विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट आहे. ती फक्त दाब देऊन किंवा शरीर जसं एखादा फॅन वरती असतो पण त्याचं बटन तिथे नसतं, ते असतं भिंतीवर एखाद्या ठिकाणी. तसेच आपल्या शरीरातलं काही पण बिघाड झाला तर त्याचं बिघाडाचं आपण जे सोल्युशन आहे ते आपण तळ हात आणि तळपाय यावर आपण ट्रीटमेंट देऊन म्हणजे आपण ते प्रेशर पॉईंट दाबून पेशंटला बरं करण्याचं कार्य करतो. अजून लोकांना याबद्दल माहिती नाही आहे म्हणजे लोकांना माहिती आहे की गोळ्या औषध घेतली किंवा आयुर्वेद घेतलं किंवा होमिओपॅथी घेतली तर आपण त्यातनं बरं होतं, पण ही पॅथी विदाऊट मेडिसिन कार्य करते आणि इव्हन 10 वर्ष झाले मी या पॅथीमध्ये आहे आणि लोकांना चांगला रिझल्ट आला आहे आत्तापर्यंत. म्हणजे हाताचे दुखणे, गुडघ्यांचे दुखणे, कमरेचे दुखणे, मायग्रेन, मग पाय मुरगळणे या सगळ्यावर ह्या पॅथी खूप छानपणे हे करत आहे. आणि इव्हन कॅन्सरचा सुद्धा पेशंट आम्ही ट्रीट केला आहे, फिट्सचे पेशंट आहे, खूप प्रकारचे पेशंट वेगवेगळे या पॅथीत मी पाहिले आलेले आणि रिलीफ झालेले पण पाहिले.
0: अच्छा, तर जसं की म्हणताय तुम्ही सर्व पेशंट तुम्ही पाहिले, परंतु या प्रकरणात सर्वात जास्त कोणत्या रुग्णांना फायदा मिळतो एक्युप्रेशरचा?
1: एक्युप्रेशरचा फायदा हा जास्त करून दुखणे म्हणजे मसल पेन जे असतात ना त्यामध्ये खूप जास्त चांगला फायदा हो झालेला आहे. आणि त्यांना आहे ना आम्ही सीड मॅग्नेट कलर याद्वारे ट्रीटमेंट करतो आणि त्याचा फायदा चांगला झालेला आहे पेशंटला.
0: मॅडम, या क्षेत्रात काम करताना तुम्हाला आलेला एखादा अविस्मरणीय अनुभव सांगाल का?
1: एकदा मी माझी ओपीडी राहता आणि औरंगाबाद झालेली आहे, तर एकदा राहत्यामध्ये मी पेशंट करत होते तर त्यावेळेस एक पेशंट होता ज्याला म्हणजे आत्ता हॉस्पिटलला ॲडमिट केलं असतं अशा कंडिशनमध्ये तो माझ्याकडे आला होता आणि पेशंटला मी ज्यावेळेस ट्रीटमेंट लावली त्यावेळेस अक्षरशः त्याला चक्कर येऊन बेशुद्धसारखं झालं. म्हणजे त्यावेळेस त्याला लगेच मी झोपून टाकलं आणि 5 मिनिटात तो पेशंट उठला आणि म्हटला मला की नाही आता मला पुढचे पॉईंट लावा, मला आता बरं वाटतंय. आणि म्हणजे तो पूर्ण होप्स गेलेला होता, त्याला गाडी चालवता येत नव्हती आणि ते टीचर होत्या मॅडम म्हणजे, आणि त्यांचा अल्सरचा त्रास होता, त्यांना मल्टीपर्पज प्रॉब्लेम होते, बीपी शुगर हे खूप सारं होतं, पण त्या इतक्या छान रिकवर झाल्या की आता त्या स्वतः गाडी चालवतात आणि काय म्हणजे त्यांना आता कॉन्फिडन्स पण त्याचा व्यवस्थित झालेला आहे आणि खूप छान वाटलं त्यांना. आणि आत्ता जर लागलीचं दुखणं असेल ना ते लगेच कव्हर होतं आणि जर

होते, बीपी, शुगर हे खूप सारं होतं. पण त्या इतक्या छान रिकवर झाल्या की आता त्या स्वतः गाडी चालवतात आणि काय म्हणजे त्यांना आता कॉन्फिडन्स पण त्याचा व्यवस्थित झालेला आहे आणि खूप छान वाटलं त्यांना. आणि आत्ताचं लागलीचं दुखणं असेल ना ते लगेच कव्हर होतं. आणि जर

0: होते, बीपी, शुगर हे खूप सारं होतं. पण त्या इतक्या छान रिकवर झाल्या की आता त्या स्वतः गाडी चालवतात आणि काय म्हणजे त्यांना आता कॉन्फिडन्स पण त्याचा व्यवस्थित झालेला आहे आणि खूप छान वाटलं त्यांना. आणि आत्ता जर लागलीचं दुखणं असेल ना ते लगेच कव्हर होतं. आणि जर 2 दिवस माझ्याकडे आला पण तो इतका आनंद होऊन गेला की त्याने माझे पायच पकडले. तर म्हणे की मॅडम मी इतकं औषध खाल्लंय सगळं केलं पण अजूनपर्यंत मला कधी रिलीफच झालं नाही आणि हे ट्रीटमेंटने मला इतकं छान वाटलं, म्हणजे देवासारखे तुम्ही माझ्यासाठी आलात. आणि त्यांना खूप म्हणजे इतकं भरभरून आलं होतं ना की म्हणजे असं वाटलं होतं की तुम्ही मला पहिले का नाही भेटले, त्यांचा प्रश्न होता की अगोदर भेटल्या असं तर मी किती लवकर बरी झाली असते. असा तो मला अनुभव अस्मरणीय आणि त्या मॅडमही मला खूप हे छान हे देऊन गेल्या होत्या, ब्लेसिंग.
1: नक्कीच मॅडम, जर आपण एक जन्माला आलोय तर आपल्याला समाजाला पण काहीतरी देणं असतं हे नक्कीच आहे. तर तुमच्या त्या एक प्रयत्नातून म्हणा किंवा तुमची ती तळमळ धडपड त्यातून ते स्पष्ट करते की तुम्ही एक आपल्या समाजाशी काही रिलेटेड आहात किंवा त्यांना कसं तुम्ही योग्य पद्धतीने ट्रीट करतायत. त्यामुळे आपल्या युवा युवतींना तुम्ही कोणता संदेश द्याल की त्यांनी या क्षेत्रामध्ये येण्याकरिता.
0: मी तर ज्यावेळेस या स्नेहालयाच्या बेडसाईड असिस्टंट कोर्सला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तिथे एक प्रार्थना होती, जी प्रार्थना आमच्या धार्मिक शिबिरमध्ये पण घेतली जायची, ती होती हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी विचार केला आणि ती शेवटचे जो त्यांचं कडवा होता ते मला खूप आवडायचं की लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालू पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मलाही असं वाटतं जी वेळ आहे जेवढं आयुष्य आहे ते सत्कर्मी लागावं आणि आपण जे काही करू त्यात आपल्याला पुढे जायचे आहे आणि मागचे विसरायचे आणि पुढे जे आहे त्याच्यावर कार्य करायचे आणि लोकांना जे जेवढं देता येईल तेवढा आपला कार्यभाग त्यांना द्यावा, हीच माझी इच्छा आहे.
1: तुमचा अनुभव आणि तुमची जी शिकण्याची एक म्हणतात ना आपण की वयाला मर्यादा नसते आणि शिक्षणाला सुद्धा वयोमर्यादा नसते, त्याचबरोबर तुम्ही जे आतापर्यंत शिकत आहात हे सगळ्यात मोठं युवा युवतींना सगळ्यात मोठं प्रोत्साहन आहे आणि हा खूप मोठा संदेश आहे. तर तुमच्याशी एकंदरीत बोलून खूप छान वाटलं मॅडम, थँक्यू.
0: धन्यवाद मॅडम. आणि स्नेहालयाचे मी खूप आभारी आहे ज्यांनी एवढा चांगला उपक्रम राबवला आणि एवढं छान प्रशिक्षण देऊन सर्वांना एवढं पायावर उभं करतायत, धन्यवाद त्यांना, धन्यवाद.
2: खरंच माणुसकीची उभ आणि प्रेमाचा स्पर्श आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो हे आजच्या संवादातून आपल्याला जाणवलं आहे. आपल्या सोबत होत्या मंगल भळगट ह्या. सक्षम प्रकल्पामध्ये बेडसाईड नर्सिंग असिस्टंट कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. मॅडम, तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. मनमोकळा संवाद साधला यासाठी मनपूर्वक धन्यवाद. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मेट्रो आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. दिनांक 28 जून 2026 रोजी मलाला बालभवन उत्कर्ष बालभवन येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात राबवण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओ पासून संरक्षण मिळावे आणि पोलिओ मुक्त समाजाच्या निर्मितीस हातभार लावणे हा होता. या उपक्रमामध्ये एकूण 238 बालकांना पल्स पोलिओचे 2 थेंब देण्यात आले. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. बालभवनातील सर्व कर्मचारी, स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांनी समन्वयाने काम करत पालकांना पोलिओ लसीकरणाचं महत्व समजावून सांगितलं. तसेच प्रत्येक बालकाने नियमितपणे पल्स पोलिओचे डोस घेणे किती आवश्यक आहे याविषयी जनजागृती करण्यात आली. या मोहिमेमुळे पालकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली आणि बालकांच्या निरोगी भविष्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणाचे महत्व अधिक रूढ झाले. स्नेहालय संचलित बालभवनतर्फे अशा आरोग्यविषयक उपक्रमाचे नियमित आयोजन करून बालभवनच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तर नगरकर 7 सेवा वस्त्यांमध्ये स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्प हा राबवण्यात येत आहे. तर या प्रकल्पामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: भारत की पोलियो से जीत की कहानी बड़े बड़े शब्दों में लिखी जाएगी, पर इस जीती हुई लड़ाई को कायम रखने के लिए हमें अपने प्रयासों को जारी रखना होगा. जब तक दुनिया से पोलियो का खतरा पूर्ण रूप से टल न जाए. खतरा है बरकरार, इसीलिए पोलियो की खुराक पिलाना है हर बार. 2 बूंद हर बार पोलियो पर जीत रहे बरकरार.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो.

0: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर राहा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत. आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
5: नमस्कार रसिक श्रोते हो, गेल्या भागामध्ये आम्ही मधुरंजनी या नावानी जो गजलांचा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी केला होता त्यातल्या 2 गजला आपण ऐकल्यात. ह्या भागामध्ये आम्ही सादर करत आहोत अजून 3 गजला. प्रतिभावंत कवयित्री संगीता जोशी यांनी लिहिलेल्या 2 गजला, तसंच श्रीयुत अनिल कांबळे यांची 1 गजल. सुरुवातीला श्रुती सादर करते संगीता जोशी यांची 1 गजल.

0: कविता आणि श्रुती या गजला आठवताना किती छान वाटतं. आणि या चाली सुद्धा मी ज्या केल्या 87-88
1: 88 जानेवारी मध्ये.
0: आणि ही जी चाल आहे आता ती जी तू संगीता जोशींची जी गजल म्हणणार आहेस तर ती अशी अचानक सापडलेली चाल आहे हे मला मुद्दाम सांगायचं रसिकांना. पेटी घेऊन असंच बसलो होतो आणि असे लागोपाठचे सूर चालू होते आणि ते घेता घेता मग म्हटलं एक ट्यून तयार झाली. म्हणजे मी कधी खरं तुला माहिती की गाणं आधी बघून मग चाल, पण हे उलट झालं या गाण्याच्या बाबतीत की थोडी ट्यून आधी सापडली आणि मग शब्द त्याच्यात.

0: संगीतकार अशा पद्धतीने गाणं शिकवत असतो. ओरिजिनल संगीतकाराकडनं गाणं ऐकणं हे काही वेगळंच असतं. धनंजयनी थोडंसं गुणगुणून दाखवलं
1: नाही, ती चाल कशी सापडली तेवढंच फक्त दाखवायचं होतं.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

केजला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Thank you.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग अर्थात शुभ संध्याकाळ. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि सांजरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. वीकेंड नंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला आलेली आहे. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत क्लॉकमध्ये रेडिओ नगरच्या, आणि सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. अर्थात शनिवार रविवार वीकेंड नंतर आपण भेटत आहोत. आणि आज आहे 29 जून 2026 आजची तारीख, आणि आज आहे अर्थात वार सोमवार. आठवड्याला सुरुवात झालेली आहेच, आणि छान ही सुरुवात अगदी पॉझिटिव्ह होती आहे, कारण आज नवीन ज्येष्ठ महिन्यामधल्या पहिल्या सणाला सुरुवात झाली. आज वटपौर्णिमा आहे, ज्येष्ठ पौर्णिमा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि अधिक मास अधिक महिना तर संपला, पण त्याचबरोबर ज्येष्ठाचंही आगमन झालं, आणि ज्येष्ठ महिन्यामधला हा सण म्हणजे अर्थात वटपौर्णिमेचा, सुवासिनीचा असा हा सुंदर असा दिवस आहे. आणि आजच्या वीकेंड नंतरच्या दिवसाला जी सुरुवात झालेली आहे ती या सणापासून झालेली आहे. आज अनेक गृहिणी अनेक स्त्रिया छान वडाच्या झाडाला गेल्या असतील. जिथे जवळपास झाड आहे तिथे छान मनसोक्त मनापासून पूजा केली असेल, प्रार्थना केली असेल. खरं तर हे आपले भारतीय सण जे आहेत ना, ते खूप चांगलं वातावरण निर्मिती करतात, किंवा आजूबाजूला खूप छान आल्हाददायक वातावरण तयार होतं. आणि अगदी आज तसंच आहे. ज्येष्ठ महिना, पावसाळा, पावसाळा ऋतू आणि त्यामध्ये हे सण, सणांची रेलचेल, हे वातावरणच खूप छान वाटतं, हेल्दी वाटतं, नाही का? आणि खरंच खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा आज आहे. आणि वटपौर्णिमा म्हटल्यानंतर हळूहळू सगळे सण, आषाढ महिना, श्रावण महिना सुरू होतो, आणि सणांची मग हळूहळू रेलचेलच सुरू होते. आठवड्याला आपण सुरुवात करूयात. या नवीन अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी 1 जुलैला म्हणजे या आठवड्यामध्ये 1 तारखेला सुरुवात होतीय. मतदान होत आहे 1 वाजता 1 जुलै 2024 रोजी. हे वेळापत्रक सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलं आहे आणि या निवडणुकीसाठी 30 जूनला म्हणजे उद्या 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत उमेदवारांना. आणि त्याचबरोबर याच दिवशी 1 वाजता अर्जाची छाननी होणार आहे आणि त्या दरम्यान बिनविरोध जर निवडणूक झाली तर 1 जुलै रोजीच नवीन उपसभापती कोण आहे याची घोषणा सुद्धा अधिकृतपणे केली जाईल असं महाराष्ट्र विधान परिषदेनं सांगितलं आहे. या उपसभापती पदाची निवडणूक जी आहे ती 1 जुलैला होती आहे आणि बिनविरोध जर निवडणूक असेल तर त्याच दिवशी परिषदेचा उपसभापती कोण आहे याचं नाव जे आहे ते अधिकृत सांगितलं जाईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. जागतिक घडामोडींकडे वळूयात. व्हेनेझुएला या ठिकाणी जो झालेला भूकंप आहे, या भूकंपाला 96 तास उलटलेत, पण तरीसुद्धा अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. अजूनही या व्हेनेझुएलातल्या भूकंपानंतर काही लोक ढिगाऱ्याखाली सापडत आहेत. व्हेनेझुएलामध्ये 2 भूकंप झाले आणि 96 तासही उलटलेत, पण तरीसुद्धा बचाव पथक कार्य जे आहे ते अगदी जोरदार सुरू आहे. एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्याला यश मिळालंय. भूकंपाचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो ला गुएरा या प्रांताला पसलेला आहे आणि हे दोघं सुद्धा या ढिगाऱ्याखाली इथे गाडले गेले होते, पण ते जिवंत अवस्थेमध्ये सापडलेले आहेत ही खूप चांगली माहिती आहे. इथल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 7.2 आणि 7.5 तीव्रतेचा रिश्टर एवढा हा भूकंपाचा वेग होता. किमान 1450 लोकांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालाय. व्हेनेझुएलामधल्या या भूकंपानंतर 96 तासांनी बाप लेकाला जिवंत काढण्यामध्ये यश मिळालंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात. पालघरमध्ये कोरेगावाच्या समुद्र किनाऱ्यावर एक नवीन आपल्या देशाचा प्रकल्प सुरू होतोय आणि या कामाला फायनली सुरुवात झाली आहे. देशामधलं पहिलं ऑफशोअर विमानतळ जे आहे ते उभारण्याचं प्रकल्प जो आहे याला गती मिळतीय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. DPR तयार केलंय आणि यासंदर्भात निर्देशसुद्धा देण्यात आलेत. प्रस्तावित विमानतळाची जागा उत्तर विरार सागरी सेतूपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर विरार सागरी सेतूचा विस्तार करूनच हे विमानतळ मुंबईशी कसं जोडता येईल याचा विचार केला गेला. पहिल्यांदा पहिलं ऑफशोअर हे विमानतळ होत आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली पाहणी केली आहे. पालघरच्या कोरे किनाऱ्यावर हे उभं राहत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी आकांक्षा राजे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. फायनली स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळतो आहोत आणि भारताविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज ठरलाय आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्रा. आणि खरं तर अजूनही त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सोशल मीडियावर याची चर्चा सध्या सुरू आहे. भारताविरुद्ध प्लेअर ऑफ द सिरीजमध्ये तो खरं तर जो काही ऑफ द सिरीज प्लेअर म्हणून जो आहे तो ठरलेला आहे, पण तरीसुद्धा त्याच्याकडे

मात्र अजूनही भारतीय पासपोर्ट आहे. राजस्थानमध्ये टोंग या ठिकाणी तो जन्मलाय. 2021 पदव्युत्तर शिक्षणासाठी तो आयलंडला गेला होता आणि विशेष म्हणजे आयलंडमधल्या भारताचा 2-0 असा पराभव त्यानं केलाय आणि या मालिकेमध्ये जयनं 19 बळी घेतले आहेत. भारताविरुद्ध प्लेअर ऑफ द सिरीजमध्ये जो खरं तर मूळचा भारतीयच आहे, त्याचा जन्मभूमी जी आहे ती भारतभूमी आहे, पण आयलंडच्या गोलंदाजाकडे मात्र प्लेअर ऑफ द सिरीज जे आहे ते त्याला मिळालंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गासंदर्भामधल्या महत्वाच्या काही मिसिंग लिंकबद्दलच्या घटनेकडे वळूयात। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 13.5 किलोमीटर लांबीचा जो मिसिंग लिंक प्रकल्प सुरू आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा सुरू होता, याचं काम सुरू होतं आणि वाहतुकीसाठी फायनली तो खुला झाला आहे। यामुळे ना प्रवासाचा वेळ जो आहे तो साधारण अर्ध्या तासानं वाचलेला आहे। या प्रकल्पाला आता ऐतिहासिक वाटाडे शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची आग्रही मागणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांनी केली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। इंग्रजांना मार्ग दाखवून बक्षीस नाकारणाऱ्या शिंगरोबांची इंग्रजांनी खरं तर हत्या केली होती आणि ही यामागे एक ऐतिहासिक किंवा एक महत्वाची पार्श्वभूमी आहे। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंकला शिंगरोबा यांचं नाव द्या असं मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी होती आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमधली घटना, 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरचा तो अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला पुणे विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 1 मे 2026 रोजी ही क्रूर घटना घडली होती आणि संपूर्ण भारतातून तीव्र निषेध याला व्यक्त केला जातोय. CCTV फुटेज सबळ पुराव्यांच्या आधारानं न्यायालयानं हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे यांच्या वतीनं हा एक ऐतिहासिक निकाल सांगण्यात आलाय. राज्यभरातून या नराधमाला फाशी देण्याची तीव्र मागणी होत होती आणि भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. नसरापूर प्रकरणामध्ये कोर्टानं खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसंदर्भात जलस्रोताचा साठा आता खूप कमी होतो आहे. यंदा मान्सून उशिरानं दाखल झालेला आहे, पण अपेक्षित पाऊस मात्र या जून महिन्यामध्ये झाला नसल्यानं सध्या केवळ 7% पाणी साठा मुंबईच्या धरणांमध्ये शिल्लक आहे. सुरुवातीचा पाऊस जमिनीमध्ये शोषला गेल्यानं धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली नाहीये. मुंबई महापालिकेनं मंगळवारी उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जाणार असून सध्याचं नियोजन हे 17 ऑगस्टपर्यंत आहे असं सांगितलंय. पुढच्या काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस जर झाला नाही तर पालिकेला पाणी आणखी कपात करण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. आणि पंढरपुरामध्ये येणारे लाखो वारकरी जे आहेत त्यांना विठ्ठल दर्शनाचा प्रवास अधिक सुलभ, सुकर आणि सोपा व्हावा यासाठी यंदा आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 10 जुलैपासून विठ्ठल रुक्मिणीचं VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलंय. हा निर्णय सरकारनं घेतलाय. भाविकांनी सुरक्षा गर्दीच्या नियोजनासाठी मंदिर परिसर नो व्हेईकल झोन घोषित केला असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली. आषाढी यात्रेनिमित्त हा मोठा बदल पंढरपुरामध्ये करण्यात आलाय. पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं VIP दर्शन पूर्णपणे मोफत करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. शेअर मार्केटकडे वळूयात. आठवड्याला सुरुवात झाली आहे मोठी घसरण आणि प्रॉफिट बुकिंगमुळे. तैवान आणि दक्षिण कोरियाचं मार्केट कॅप जे आहे ते कमी झालेलं दिसतंय. भारत पुन्हा जगातला पाचवा सगळ्यात मोठा शेअर बाजार जो आहे तो ठरलाय. या आठवड्यामध्ये तैवान आणि दक्षिण कोरियाला मागं टाकलंय. भारतानं जगातील पाचवा सगळ्यात मोठा स्टॉक मार्केट म्हणून आपलं स्थान पुन्हा एकदा कमावलं आहे. भारताचं मार्केट कॅप 5.5 ट्रिलियन डॉलर इतकं आहे, तर तैवान आणि दक्षिण कोरियाचं मार्केट कॅप अनुक्रमे 4.97 ट्रिलियन डॉलर आणि 4.66 ट्रिलियन डॉलर इतकं आहे. त्यामुळे आता शेअर बाजारामध्ये भारतीय मार्केटमध्ये जगामध्ये सगळ्यात मोठा स्टॉक मार्केट म्हणून भारताकडे बघितलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत। आषाढी एकादशीनिमित्त आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं 16 विशेष गाड्या चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय। यामध्ये भुसावळ पंढरपूर, नागपूर मिरज, नवी अमरावती पंढरपूर आणि खामगाव पंढरपूर या मार्गाचा समावेश आहे। 21 ते 26 जुलै दरम्यान या फेऱ्या होतील असंही सांगण्यात आलंय। या निर्णयामुळे विदर्भ आणि खानदेशातील भाविकांना पंढरीच्या विठ्ठलरायाचं दर्शन अगदी सोपं आणि सोयीस्कर होणार आहे, त्यामुळे गर्दीचं नियोजन होयला सुद्धा मदत होईल। मध्य रेल्वेकडून पंढरपूर वारीसाठी 16 विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. मुंबई उपनगर आणि ठाण्यामध्ये कालपासून तुफान पाऊस सुरू झालाय. भारतीय हवामान विभागानं राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये तीव्र पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील इतर 20 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजयासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 1 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: शपथुना आहे, शपथुना आहे।
1: नमस्कार, मी आहे स्वानंद गिरगिरे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. नेटफ्लिक्स आपण सगळेजण वापरतो, पण आता नेटफ्लिक्सवर एक मोठं अपडेट जे आहे ते आलेलं आहे. नेटफ्लिक्सचा अकाउंट आपल्या प्रत्येकाचं असेलच किंवा तुम्ही सुद्धा काढलेलं असेल, पण नेटफ्लिक्सनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे की अकाउंटमधल्या प्रत्येक प्रोफाईलसाठी स्वतंत्र ईमेल ID अनिवार्य केलेला आहे नेटफ्लिक्सनं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार हा साइन इन अपडेट 15 जूनपासून लागू व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि जे सेकंडरी युजर्स आहेत त्यांना मात्र त्यांची प्रोफाईल सेटिंग कस्टमाईज जी आहे ती करता येणार आहे. मात्र मुख्य म्हणजे मुलांसाठी बनवलेल्या प्रोफाईलवर हा नियम लागू होणार नाही असंही सांगण्यात आलं. त्यामुळे नेटफ्लिक्सचे जे बाकी युजर करते आहेत तर त्यांना मात्र स्वतंत्र ईमेल ID जो आहे तो वापरावा लागणार आहे. अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी या कार्यक्रमामध्ये. आणि महत्वाच्या अपडेट्समध्ये, गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या संयुक्त पथकानं एका गोष्टीचा खरंतर महत्वाचा निर्णय जो आहे तो सांगितलेला आहे. या पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर बालबेडा जंगल परिसर आहे, या परिसरामध्ये माओवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केलाय. विशेष शोध मोहीम ही घेण्यात आली आणि साधारण जमिनीमध्ये पुरवून ठेवलेले 5 ते 6 टन वजनाचे लेथ मशीन्स, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 12 बोअर पाईप्स, रायफल निर्मितीचं साहित्य आणि

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आठवड्याला सुरुवात झालेली आहे नवीन, आणि वीकेंडनंतर भरपूर एनर्जीसह भरपूर पॉझिटिव्ह वाईब घेऊन आपण या आठवड्याला सुरुवात करतो आहोत. आजचा सोमवारचा दिवस ऑलमोस्ट संपत आलेला आहे. ही संध्याकाळ तुम्ही मला ऐकत होतात सांजरंग या कार्यक्रमामध्ये, आणि आजच्या या आठवड्याची सुरुवात वटपौर्णिमेच्या सणानं झाली आहे. ज्येष्ठ महिन्यामधला हा सण अतिशय सुंदर, जो काही अर्थ आपल्या प्रत्येक भारतीय सणाला जो काही दिलेला आहे, वर्षानुवर्ष तो चालत आलेला आहे, त्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक स्त्रियांमध्ये येत असते. आणि आपल्या पतीसाठी उदंड, चांगलं दीर्घायुष्य मागण्यासाठी आज वडाच्या झाडाला, वडाच्या झाडाभोवती खरं तर पूजा केली जाते, आणि सात वेळा छान प्रदक्षिणा घातल्या जातात. अनेक स्त्रियांनी ही आज पूजा केली असेल. आध्यात्मिक महत्त्व आहे, पण पर्यावरणाच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण इथे ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अनेकांनी, अनेकींनी आज प्रार्थना केली असेल. आणि आजच्या या वटपौर्णिमेच्या दिवसानं आपल्या या दिवसाला सुरुवात झालेली आहे, आठवड्याला सुरुवात झालेली आहे. आणि आता मी निरोप घेते आहे. थोड्याच वेळामध्ये नगर डायरी हा कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। पाऊस सुरू झाला किंवा मान्सून सुरू झाल्यानंतर येणारा पहिला सण आणि अनेक गृहिणींचा अनेक सुवासिनीचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण। आणि खरंच उशिरा का होईना, पण यंदा मान्सून जो आहे तो आपल्या शहरामध्ये राज्यभरामध्ये दाखल झाला आहे आणि त्याचबरोबर वटपौर्णिमा सुद्धा आलेली आहे। वटपौर्णिमेचं धार्मिक आध्यात्मिक महत्व आहे, पर्यावरणाच्या दृष्टीनंही महत्व आहे आणि याच संदर्भामध्ये एका सखीसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। त्यांचं नाव आहे विद्या जोगणेकर पटवर्धन। वनवासी कल्याण आश्रम, ज्याला आता जनजाती कल्याण आश्रम या नावानं ओळखलं जातं, गेल्या अनेक वर्षांपासून एक समाजसेवेचं काम या आश्रमाच्या माध्यमातून त्या करतात आणि त्याचबरोबर पेशानं त्या बँकरही होत्या। स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून त्या निवृत्त सुद्धा झालेल्या आहेत। तर आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमात। सगळ्यात आधी तुमचं या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत। जसं मी आत्ता म्हणाले की पावसाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा आणि ज्येष्ठ महिन्यामधला हा सण असतो। वटपौर्णिमेचं ना आपल्या धर्मामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्रचंड सांगितलेलं आहे, अगदी पुराण काळापासून याचं महत्त्व सांगितलेलं आहे, तर ते नेमकं कसं आहे?
3: आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्व, खूप महत्त्वाचं स्थान आहे। हा सण प्रामुख्याने विवाहित महिला पतीचं दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवन यासाठी त्या व्रत करतात। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करतात। त्याच्यासाठी त्या सकाळीच उठून सुचिर्भूत होऊन छानपैकी नटून थटून वडाला जातात जवळपासच्या, असेल घरात तर घरातल्या वडाला समजा, शक्यतो एकत्र अशा त्यानिमित्ताने त्या येतात की पूर्वीपासनं हा जो आलेला आहे, पूर्वी बायकांना फारसं बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्याहीने त्या एकत्र येतात, गप्पा मारतात, वडाची पूजा करतात, सागरसंगीत पूजा करतात, त्याला वडाला सूत गुंडाळतात। सूत गुंडाळणं म्हणजे काय? तर त्यांची सूत गुंडाळताना त्या सौभाग्याची पण प्रार्थना करतात। हे त्याचं पौराणिक महत्त्व समजा आहे। आणि आपण वटसावित्रीची कथा सगळ्यांना माहिती आहे, ती काय मी परत सांगावी असं मला वाटत नाही आहे, पण तरी त्याच्यात काय केलं होतं सावित्रीनी, वडाच्या झाडाखाली बसून जी आराधना केली स्वतःच्या नवऱ्यासाठी, तिचा नवरा यमानी नेलेला होता, पण तिचं स्वतःचं बुद्धी आणि आत्मिक बळ असं होतं की नाही, मी माझ्या नवऱ्याला परत आणणार, त्या आत्मिक बळावरती तिने त्याला यमराजाकडनं परत आणलं, अशी खरं ती वटसावित्रीची कथा आहे। तर ती वडाच्या झाडाखालीच का बसली? तर वडाचं झाड हे एकमेव झाड असं आहे की जे दिवस रात्र ऑक्सिजन सोडतं, त्याच्यामुळे तिथे कायम तुम्हाला ऑक्सिजन मिळणार, ऑफकोर्स तुमचं आरोग्य चांगलं राहणार। आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे तिने यमराजाकडनं त्याला घेऊन आणलं।
2: नक्कीच, ही पौराणिक कथा सगळ्यांना माहिती आहे, त्याचा मागचा संदेशही माहिती आहे। आपल्या वटवृक्षाला भारतीय संस्कृतीमध्ये इतकं विशेष स्थान का बरं दिलं गेलं आहे, की हाच वृक्ष का?
3: हा वृक्ष म्हणजे मी आत्ता म्हणलं तसं की ऑक्सिजन सोडणारा आहे आणि त्याचं जे म्हणजे आपण फलोत्पादन म्हणा त्याचं किंवा त्याचं जे वाढ आहे, तर वडाला ज्या पारंब्या असतात त्या पारंब्याखाली जमिनीत रुजतात आणि त्या रुजून परत झाड तयार होतं। म्हणजे आपोआपच पर्यावरणाचं काम वडाचं झाड करतं की भरपूर वृक्ष तयार होतात। अगदी खूप मोठं एक उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच संगमनेर जिल्ह्यात पेमगिरीला एक मोठा वडाचं झाड आहे, ते जवळजवळ महाराष्ट्रात एक नंबर आणि जगात दोन नंबर, 3 ते 4 एकरमध्ये ते झाड आहे, एवढा मोठा तो वृक्ष आहे। त्याच्यामुळे त्याचं महत्त्व नक्कीच आहे।
2: नक्कीच स्त्रियांच्या आयुष्यामधला हा खूप महत्वाचा सण आहे. जसं की तुम्ही सांगितलं की सूत गुंढाळताना त्या सौभाग्य मानतात आणि यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठली मूल्य किंवा कुठले संस्कार खरं तर रुजवले जातात.
3: संस्कार रुजवण्यासाठी खरं सांगू का, ती जेव्हा वडाच्या झाडाचा तिथे बसते पूजा करायला, वडाचं झाड कसं आहे तर त्याच्यामध्ये तीन देव आहेत. वडाच्या मुळाशी ब्रह्मा, मधल्या भागात विष्णू आणि वरती शेंड्यावरती भगवान शिव. अशा तिघांची पूजा एकाच वेळेस केली जाते. त्या वडाला जेव्हा तुम्ही हे करता आणि प्रदक्षिणा मारता सूत गुंडाळताना, तेव्हा या तिन्ही देवांची पूजा आपोआपच होते आणि त्यांना ते आपोआपच प्रदक्षिणा घातली जाते. कमीत कमी सात करायच्या, 108 वगैरे अशा किती केल्या तरी ते काय, तुम्हाला त्या झाडाच्या जवळ तुम्ही जितकं बसाल तितकं तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं.
2: नक्कीच नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की आधुनिक काळामध्ये ना असं म्हटलं जातं की सणाचं वातावरण बदलतं आहे किंवा पूर्वीसारखे दिवस आता राहिले नाहीत, आता सण सण वाटत नाही. हे कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. तर सध्या सणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरंच बदलतो आहे का, तुम्हाला काय वाटतं?
3: हां, बदलतो आहे. आजकालच्या मुली, म्हणजे आता मी खूप वयाने मोठी आहे म्हणून मी आजकालच्या मुली म्हणू शकते, की त्यांना जर आपण म्हणलं अगं वडाची पूजा करायची, चल आपण जाऊया. मी माझ्या सासूबरोबर खरंचच जायचे, हं, सासूबाई आणि मी जात होतो. पण गंमत अशी झाली की आजकालच्या मुलींना वडाच्या पूजेचं महत्व सांगितलंच जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांची अशी धारणा, मनोधारणा अशी झालेली की हे काय करायचं, यांनी काय होणार, अशा याने काय आपला नवरा त्याचं आरोग्य म्हणा किंवा आपलं किंवा आपल्या घराचं थोडीच होतं, असं त्यांना ते माहिती नसल्यामुळे त्या बोलतात आणि म्हणून त्या करायला तयार नसतात. पण आपण जर त्यांना नीट समजावून सांगितलं की हे कशासाठी केलंय, म्हणजे माझ्या सासूनी सांगितलं म्हणून मी केलं असं एवढंच उत्तर न देता, त्याच्या मागे काळजी, मी जे सांगितलं की त्या झाडामध्ये तीन देव आहेत, झाड ऑक्सिजन सोडतं की जेणेकरून तुम्हालाही त्याचा उपयोग होतो, जी तुमची फरफट चाललेली असते दिवसभर नोकरी विक्री या निमित्ताने म्हणा किंवा आणखीन काही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो विसावा मिळतो, थोडा ऑक्सिजन मिळतो, म्हणून खरं ते करायचं हे त्यांना जर समजावून सांगितलं तर त्या नक्कीच करतील.
2: नक्कीच. पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा या वटवृक्षाचं फार महत्व आहे. जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की संगमनेरमध्ये सुद्धा खूप मोठ्या एकर परिसरामध्ये वडाचं झाड आपल्याला बघायला मिळतं आणि आजकाल आपण पाहतो आहोत की झाडंसुद्धा खूप कमी झाली आहेत. या मोठ्या मोठ्या आणि जुन्या वृक्षांचं संवर्धन जे आहे ते करायला हवं, याबाबत तुम्हाला काय वाटतं?
3: हं, करायला नक्कीच हवं. कारण की पारिजातक हा वृक्ष जसा आहे तो समुद्र मंथनात आलेला आहे,
2: हो हो,
3: त्याचं महत्व तितकंच आहे. तसंच हा वडाचा वृक्ष ज्याला सावित्रीनी हे केलं तर त्याच्यामुळे तो पण आहे. तसा बेलाचा वृक्ष आहे, म्हणजे ही जी काही झाडं आहेत, समजा की बेल वृक्ष म्हणा, पारिजातक म्हणा, हे वड म्हणा, पिंपळ म्हणा, या सगळ्यांना आपण का संवर्धन करायचं, तर त्याचं आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने घराच्या दृष्टीने खूप महत्व आहे, म्हणून त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि कोणीही जर बघितलं स्वतः जाऊन असं शांतपणे बसलं झाडाच्या खाली 5 मिनिटं जरी बसलं तरी खूप प्रसन्न वाटतं, आपण स्वतः म्हणजे प्रसन्न चित्त आपलं पण होतं. त्याच्यामुळे काहीच हरकत नाही म्हणण्यापेक्षा त्याची झाडाची सावली हे खूप छोटी मुलं सुद्धा सांगतील, झाडाची सावली मिळते, झाडाचे फळं मिळतात, असं इतकं छोटं कारण नाहीये. कारण एवढं मोठं आहे, त्याच्यामुळे वृक्ष सर्व संवर्धन केलंच पाहिजे. आणि ज्यांच्याकडे बंगले आहेत ना, त्यांनी स्वतःच्या झाड बंगल्याच्या भोवती ही झाडं किमान लावली पाहिजे.
2: नक्कीच. वटपौर्णिमेसारख्या सणांमधून इतरही असे काही सण आहेत की ज्यामधून आपल्याला ना पर्यावरणाचं महत्व किंवा वृक्ष संवर्धनाचा एक संदेश मिळतो, तर हे कसं सांगता येईल किंवा याबाबत तुम्ही काय सांगाल?
3: हां, प्रत्येक सणाला आपण काही ना काहीतरी, म्हणजे समजा आता गणपतीचा सण आहे, दुर्वा पत्री हे आपण त्यावेळेला करतोच, मग झाड पाहिजेतच की नाही. तुम्ही किमान 5 फुलं 5 फळं अशी आपण पत्री गणपतीच्या वेळेला किंवा हरताळकेच्या वेळेला वाहतो, दुर्वा वाहतो, तर मग त्या कुठून, म्हणजे तुम्ही हे सगळं लावलं तर पाहिजेच, त्याच्याशिवाय तुम्हाला मिळणार तर नाहीच आहे नक्कीच. आणि त्या सगळ्याचं कारण आहे, दुर्वा महत्व आहे, दुर्वेला सुद्धा, जास्वंदीला पण महत्व आहे जी गणपतीला प्रिय आहे. तर जास्वंद आपल्याला स्वतःला बायकांच्या दृष्टीने त्यांचा जो श्वेत प्रदर वगैरे आपण जे म्हणतो त्याच्यावरती ते फूल उकळून जर त्याचा अर्क आपण घेतला तर खूप उपयुक्त आहे. ते जर आपल्या केसांना लावलं जास्वंद, केस काळे होतात, पांढरे होत नाहीत. तसं दुर्वेचं पण महत्व आहे. दुर्वेमुळे म्हणजे जेव्हा बाई गरोदर असते किंवा नंतर आफ्टर डिलिव्हरी त्याच्या दुधासाठी दुर्वा लागतात, त्या बाईला दूध व्यवस्थित यावं म्हणून, म्हणजे या सगळ्याचं महत्व हे प्रत्येक सणात आहेच. मी एक फक्त गणपतीचं सांगितलं. तसं नंतर येतो दसरा. आपट्याची पानं आपण देतो का बरं देतो, तर आपट्याच्या झाडावर ठेवलेली वस्त्र शस्त्र कौरव पांडवांची जी होती, पांडवांनी जिंकल्यानंतर त्यांनी ती शस्त्र घेतली आणि त्याचं पूजन मग आपण करतो दसऱ्याच्या वेळेला. जे शस्त्रपूजन आपण म्हणतो ते त्याच्यासाठी करतो की त्यांना सगळ्यांना त्या शमीच्या झाडांनी हात दिलाय म्हणा किंवा साथ दिली म्हणा किंवा त्यांचं सांभाळलंय शस्त्र याच्यासाठी आपण त्याचं पण करतो. आणि आपट्याची पानं म्हणून आपण देतो. आपट्याची पानं सोनं म्हणतो म्हणजे काय तर हे
4: नक्कीच. प्रत्येक कुटुंबाने ना एका वडाच्या रोपाची लागवड केल्याचा संकल्प जर केला तर नक्कीच एक त्यातून खूप चांगलं कार्य जे आहे वृक्ष लागवडीचं संवर्धनाचं पुढे येईल. आणि आपण पाहतो आहोत की आता वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहेत. म्हणजे यंदाचंच उदाहरण घेतलं तर मान्सून उशिरा आलेला आहे, शेतकऱ्यांच्या पेरण्या त्यामुळे खोळंबल्या आणि संपूर्ण ऋतूचक्रावर सुद्धा या गोष्टींचा परिणाम होतो आहे. पर्यावरणाचा समतोल जो आहे तो कुठेतरी बिघडत चाललाय. तर यामागे सुद्धा काय कारण असावीत आणि तुम्हाला काय वाटतं?
3: आता कसं आहे माहिती का, ही वृक्षतोड जी झालेली आहे अक्षरशः सगळं भकास झालेलं आहे. तर ते जे ढग आहेत ते डोंगरावरचे म्हणा किंवा हे त्यांना अडवायला हे वृक्षच मदत करतात. तर ते तुमचा पाऊस पडू शकतील, नाहीतर नुसत्या ओसाड रानामध्ये कुठून पाऊस पडणार आहे? पडणार नाहीच आहे. आपण नुसतंच आपलं गंमत म्हणून असं म्हणतो की ते काय पडायचं तो तिकडे पडू दे, माझ्या इथे येऊन चिखल वगैरे जो होतो हे चुकीचं आहे खरं. म्हणजे त्याच्यामुळे झाडं ही असलीच पाहिजे. झाडामुळे वातावरण तर उल्लसित होतच आणि आता जे जसा पाऊस पडून गेलाय थोडा का होईना, तर त्याच्यामुळे जी एक फ्रेशनेस येतो हवेत म्हणा आपल्याला स्वतः म्हणा त्याचा उपयोग नक्कीच होतो झाडांचा. तुम्ही कितीही झाडे लावली तर ती हवीच आहेत.
4: नक्कीच नक्कीच. आपल्या भारतीय सणांचा निसर्गाशी खूप संबंध आहे यातून आपल्याला लक्षात येतं. आणि पावसाळ्यामध्ये जे आपण वेगवेगळे सण साजरे करतो यामुळे कुठेतरी पर्यावरणपूरक जीवनशैलीशी आपल्याला शिकवण सुद्धा मिळते. आता हा पावसाळा ऋतू सुरू होतोय आणि आहारामध्ये सुद्धा काही गोष्टींचा बदल जो आहे तो करायला हवा किंवा आपल्या दिनचर्येमध्ये सुद्धा काही बदल करायला हवे. तर तुम्हाला काय वाटतं, कारण तुमचा अनुभव यामध्ये नक्कीच खूप मोठा असेल, तर आहारामध्ये काय बदल करायला हवेत विशेष करून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध?
3: तर त्याच्यात असं आहे की आहारातला बदल म्हणजे आत्ता हवेत जो पावसामुळे गारवापेक्षा सुद्धा वेगळा एक प्रवाह येतो समजा, तर त्याच्यात तुमचं पचन शक्ती जी असते ती बिघडू शकते. बिघडू शकते म्हणजे कशी, की तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं पचन नीट व्हावं याच्यासाठी जे लाईट आपण ज्याला म्हणतो की असंच तुम्ही जेवलं पाहिजे. आता ह्या पावसामुळे जे भात उगवून येतो समजा, तर मऊ भात त्याच्यावरती तूप असं जर घेतलं तर लहान मुलं पण आणि मोठी माणसं पण किंवा याच भाताच्या साळीच्या लाह्या या लहान मुलांच्या दृष्टीने खूप खूप उपयुक्त आहेत. म्हणजे त्यांना ना तेच द्यावं. आणि ह्या दिवसामध्ये साळीच्या लाह्या साळीच्या लाह्यांचं पाणी किंवा तूप जिऱ्याची फोडणी देऊन साळीच्या लाह्या मुलांना खाऊ दिलं तर त्यांचं पोट बिघडणार नक्कीच नाही. आणि असे काही आपल्या ह्याच्यामध्ये समजा वृक्ष आहेत की म्हणजे समजा टोमॅटो वगैरे जर आपण आपल्या घरापुरतं लावलं समजा, तर जंतू होणे वगैरे म्हणजे मुलांच्या लहान मुलांच्या पोटात जंत होणे जे आहे ते टोमॅटोनी होत नाहीत. त्यांना रोज तुम्ही टोमॅटो द्या किंवा टोमॅटोचा सूप द्या जेणेकरून त्यांच्या अंगातलं रक्त पण वाढतं आणि हे पण कमी होतं. म्हणजे तसं म्हणाल तर प्रत्येक झाडाचा उपयोग आहे. अगदी छोट्या त्या मेथी पालक टोमॅटो पासून मोठ्या वृक्षांच्यापर्यंत.
4: नक्कीच. आज आपण पाहत आहोत की सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर पण वाढतो आहे. म्हणजे गणपती गौरीचं उदाहरण जर घेतलं तर अनेक वेळा आपण डेकोरेशनसाठी किंवा सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर करतो आहोत. पूर्वी असं होत नव्हतं, पूर्वी प्लास्टिक नव्हतंच आणि तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपले भारतीय सण साजरे व्हायचे. तर हा जो वापर वाढतो आहे तो किती हानिकारक आहे आपल्या सगळ्यांसाठी?
3: प्लास्टिक तर हानिकारक आहेच. आता हे सण साजरे, आता हे गणपतीचा सण आपण जे म्हणतो गौरी गणपती, तर गौरीचं जे डेकोरेशन आहे तर त्यावेळेला तुम्ही फुलांचं डेकोरेशन करा ना. प्लास्टिक कशाला पाहिजे? खरी फुलं आणा, खऱ्या फुलांचे हार करा, त्याचं डेकोरेशन करा. ते दिसायला तर छान दिसतंच, त्याचा एक सुगंध सुवास सगळीकडे पसरतो, म्हणजे तुमचं वातावरणही चांगलं होतं. प्लास्टिकच कशाला पाहिजे? प्लास्टिक असं वाटतं आपल्याला की हे लॉंग लाईफ आहे. लॉंग लाईफ अजिबात नाही आहे, उलट हे तुमच्या फळाफुलांनी जो एक येतो त्याच्यामध्ये जिवंतपणा, तो प्लास्टिकनी नक्कीच नाही येत. आणि अगदी गौरीच्याच बाबतीत म्हणलं तर मी स्वतः कोकणस्थ खड्याच्या गौरी माझ्याकडे असतात, तर त्या गौरी मी काय करते, असं कमळ किंवा असं तयार करायचं फुलांचं आणि त्याच्यात त्या बसवायच्या. ते दिसायला खूप छान दिसतं, आपल्याला मनालाही बरं वाटतं. त्या प्लास्टिकमध्ये काय होणार आहे? नाही होणार.
4: नक्कीच. परंपरा जपत आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करत सण कसे साजरे करायला हवे?
3: परंपरा तर जपलीच पाहिजे, कारण आपल्या परंपरेला खूप अर्थ आहे. म्हणजे जे काय सण आपले काढलेले आहेत किंवा त्याच्या मागं जे त्यावेळेचं खाणं पिणं म्हणा किंवा त्या अक्षरशः प्रत्येक सणाला आपल्याला आपण करतो ना. समजा संक्रांत म्हणलं की गुळाची पोळी आली, तिळगुळ आला, म्हणजे स्निग्धता आणि गुळ असं. किंवा ह्याच्यामध्ये पुरणपोळी, तर डाळ आणि गुळ तरी काय आहे? म्हणजे प्रत्येक सणाला आपण पदार्थ पण ठरवलेले आहेत, पण त्या ठरवण्याच्या मागे आपल्याला काही बाधू नये हा उद्देश आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सण जरी साजरे करायचे असले तरी तुमचं अन्न जे आहे ते त्याच्या अनुषंगाने जर केलं तर घरात सगळेच जण छान, नाही तर मग आपलं कोणाला तरी काहीतरी बाधलंय, मग उलट्याच होत आहेत, असं नाही होता कामा. मग त्या सणाचा आनंद पण जातो. त्यापेक्षा जे ठरवून दिलेलं आहे की या ह्याला हेच आपण करतो, तर तसं जर केलं तर खूप छान. आता उन्हाळ्याच्या आधी आपण कैरीची डाळ वगैरे करतो, का करतो? तर आपल्याला ते बाधायला नको उन्हाळा म्हणून. म्हणजे उन्हाळ्यात जर तुम्ही रोज एखादा कैरीचा पदार्थ केला, कैरीचा भात आहे, कैरीचं सार आहे, कैरीचं लोणचं तर सगळ्यांनाच माहिती, तर असं जर केलं ना तर त्या त्या काळात त्याचा उपयोग आहे, त्याची चव पण लागते. म्हणजे प्रत्येक सणाला आपण काहीतरी पदार्थ हे ठरवलेलेच आहेत, त्याच्याप्रमाणे जर केलं तर किती छान. म्हणजे महत्व नक्कीच आहे. पारंपरिक सण जरी असले तरी आपलं जेवण पण तसं असण्याचं, किंवा थोडस आपण आधी त्या गुढीपाडव्याला वगैरे श्रीखंड करतो,
4: हो,
3: दही वगैरे ह्याचा तो वापर जो करतो ते कशासाठी करतो? थंडावा, कारण आता उन्हाळा येणार आहे,
4: हो,
3: त्याच्यासाठी हा थंडावा.
4: नक्कीच. आज आपण वटपौर्णिमेनिमित्त एकत्र आहोत आणि तुम्हाला तुमची पहिली वटपौर्णिमा आठवते का?
3: अगदी. म्हणजे आता माझ्या या गोष्टीला माझं 1974 साली लग्न झालेलं आहे. माझ्या सासू सासरे दोघंही इथे होते. माझे दीर फक्त दुबईला होते, म्हणजे दीर जाऊ तिकडे होते, ते मोठे मी लहान. पण माझ्या सासूबाई खूप उत्साही, माझी नोकरी होती आणि मला त्या म्हणायचं की आपण आधी पूजा करून येऊ आणि मग उपास तुला करायचं तर आल्यावर खिचडी करू. पण ते काय व्हायचं, म्हणजे माझी जी आठवण आहे ती अशी की आम्ही दोघी अगदी खरंच छान नटून थटून जायचो आणि आल्यावरती तिथे त्या बायका त्यांच्याशी गप्पा मारणं हे जे व्हायचं त्याच्यात इतका वेळ जायचा की कळायचंच नाही. आणि आल्यावरती धाव धाव धाव धाव करत ती खिचडी अर्धीवटच शिजलेली, तसंच ते बँकेत पळायचं, बँक होती तेव्हा, कारण त्याच्यामुळे मला ते अशा अर्थाने आठवतं की नाही आधी करून ठेवायचं मग पूजा करायची. आल्यावर पाय तर निवांतपणे खाता येतं, पण धाव धाव करत काही त्या पूजेला पण अर्थ नाही, मग ते पूजेत पण लक्ष लागत नाही.
4: नक्कीच. आज अशा अनेक नोकरदार गृहिणी असतील की ज्यांची पण कुठेतरी अशीच धावपळ होत असेल तर नक्कीच त्यांना ही टीप उपयोगाची तुमची नक्कीच पडेल. आणि आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का? रेडिओ तुम्ही ऐकलेला आहे का?
3: हो, रेडिओ मी ऐकते, पण आणि आपलं आकाशवाणी नगर जे आहे तर तिथे सुद्धा माझी एक मुलाखत झालेली आहे. मुलाखत अशासाठी घेतली की सर्वार्थानी सगळं येत असलेली मैत्रीण, तर त्याच्यामध्ये मग माझं हे खेळणं आलं, बँकेची नोकरी आली, मी भरतकाम विणकाम करते ते आलं, माझं पुस्तक वाचन प्रचंड आहे, म्हणजे मला एकही दिवस जात नाही की मी पुस्तक वाचल्याशिवाय मला झोप येत नाही, असं जे काय आहे तर त्याच्यात मी त्या आकाशवाणी केंद्रावरती गेले होते, मला बोलवलं होतं तिथे, त्यामुळे मला इतकं छान वाटलं ना. आणि त्याच्यात मग मी जे काय समजा बोललेली असेल तर ते माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या नातेवाईकांना खूप आवडलं, त्यामुळे मला आता आणखीनच जरा असं वाटायला लागलं.
4: नक्कीच नक्कीच. आज सुद्धा तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं का होईना आपण आज आला आहात, कसं वाटतंय तुम्हाला?
3: खूप छान, म्हणजे मी पहिल्यांदाच आले खरं स्नेहालयाच्या ह्याच्यामध्ये, पण मला आवडलं, खूप छान वाटलं आणि विषय दिलेला असल्यामुळे आणखीन छान वाटलं. कारण वटपौर्णिमाचं महत्व आता खरं म्हणजे पुढच्या पिढीला नाहीये, तर ते सांगण्यासाठी तुम्ही मला बोलवलं हे मला खूप आवडलं.
4: नक्कीच. या निमित्तानं तुमच्या खूप जवळच आणि आवडीचं कोणतं गाणं तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल? सगळ्यात अवघड प्रश्न,
3: सगळ्यात अवघड प्रश्न आहे. फक्त ते झोपाळे वगैरे झोके बांधतात तर ते त्याचं वर्डिंग मला आठवत नाही, काहीतरी पंचमीचा सण आला डोळे माझे ते करताना जी म्हणतात ते गाणं खूप छान आहे.
4: नक्कीच नक्कीच. हे तुम्हाला एक छान मूडमध्ये नेणार आणि कुठेतरी सणांचं महत्व आहे, अनेक माहेरवाशिणींना आठवण देणारं सुद्धा हे गीत आहे, तर नक्कीच या निमित्तानं मी ते प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात. अनेक स्त्रिया, अनेक गृहिणी आणि अनेक सख्यांनी ही मुलाखत नक्कीच ऐकली असेल, तर तुमचे खूप मनापासून या निमित्ताने आभार, धन्यवाद.
3: आभारी आहे मला बोलावं म्हणून.
4: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये वटपौर्णिमा या सणानिमित्त छान संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील विद्याताई पटवर्धन. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. वटपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सर्व सख्यांना, सर्व मैत्रिणींना खूप मनापासून शुभेच्छा. भेटूयात उद्या नगर डायरी या कार्यक्रमात याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग अहिर भैरव। ऐकूया स्वर संजीवनी।
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय। आज आपल्यासाठी गाणार आहे राग अहिर भैरव। हा राग सकाळचा आहे आणि सकाळी साधारण 6 ते 10 दरम्यान ऐकावा। हा राग ऐकल्यामुळे मानसिक शांती आणि त्याचप्रमाणे मानसिक संतुलन हे वाढेल, एक प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि दुसरं म्हणजे की रागापासून निघणारी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला दिवसभर एक प्रकारची ऊर्जा देतील। मी राग अहिरभैरवमध्ये आलाप गाईन आणि मग त्यानंतर एक बंदिश। आजच्या प्रस्तुतीबद्दल कुठल्याही सूचना किंवा काही प्रश्न असतील तर जरूर ईमेल पाठवा। ईमेल qrtune@gmail.com qrtune@gmail.com। धन्यवाद। जय हो।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग अहिर भैरव, गायक आणि सादर करते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: हर दिल जो प्यार करेगा वो गाना.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: खबर हो गई।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

हम खडे थे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी.

0: काम चले हम।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.